0: consultative ministerial interaction on UNSC reform, along with his Saint Lucia counterpart, Alva Baptist. Addressing the meeting, Dr. Jaishankar noted that the Global South is at the receiving end of the unprecedented changes that the world is undergoing. Reigning world champion D. Kukesh and R. Pragananda registered victories as India defeated England 2.5 to 1.5 in round 7 of FIDE Chess Olympiad in Samarkand yesterday. And that is the end of this news bulletin.
1: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची उद्या सांगता, प्रशासन सज्ज. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. आता सविस्तर बातम्या. मराठवाड्यासह राज्यातल्या अनेक जिल्ह्यात यावर्षी अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या संकट काळात शासन पूर्ण ताकदीनं शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं असून आवश्यक ती सर्व मदत करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्र्यांनी लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी थेट संवाद साधला. खरीप हंगामातील पिकं हातची गेल्यामुळे शेतकऱ्यांना सरसकट मदत करण्यासाठी राज्य शासन तात्काळ उपाययोजना सुरू करत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले,
2: आम्ही सर्व प्रकारची मदत त्या ठिकाणी करणार आहोत. आपल्याला मी कालच कल्पना दिली आहे, शनिवारपूर्वी आपला दुष्काळाचा जीआर देखील बाहेर पडेल आणि त्यानंतर आपण उपाययोजना देखील सुरू करू आणि शेतकऱ्यांना रबीचा हंगाम घेता येईल या दृष्टीने जी काही मदत करायची आहे ती मदत करणं असेल, त्यासोबत पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था करणं असेल, जनावरांच्या चाऱ्याच्या व्यवस्था करणं असेल, या सगळ्या गोष्टी राज्य सरकार करेल. आपण कर्जमाफी केली आहे तीही इफेक्टिव्हली राबवण्याचा प्रयत्न आमचा आहे आणि त्याही दृष्टीने पुढचं कार्य जे आहे ते आम्ही करू. जी काही थेट आपल्याला आर्थिक मदत करायची आहे ती मदत देखील आम्ही लवकरात लवकर या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून काही ना काही दिलासा आपल्या शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे.
1: संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट मदत जमा करण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे. शेतकऱ्यांचं सुमारे 48,000 कोटी रुपयांचं कृषी पंप वीज बिल यापूर्वीच माफ केलं असून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेचा लाभ प्रत्येक पात्र शेतकऱ्याला मिळेपर्यंत तिची अंमलबजावणी सुरूच राहील, असं मुख्यमंत्री म्हणाले. विदर्भातील दुष्काळाचा शासन गांभीर्यानं विचार करत असून शेतकऱ्यांना जास्तीत जास्त आर्थिक मदत देण्याबाबत निर्णय घेणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्यांनी काल बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातल्या चितोडा इथं बांधावर जाऊन दुष्काळग्रस्त शेतीची पाहणी केली. पावसानं दडी मारल्यानं विदर्भातील सोयाबीन, मका, कपाशी, उडीद, मूग या सर्वच पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या पार्श्वभूमीवर लवकरच शासन निर्णय जाहीर करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती आणि इंदापूर तालुक्यांमध्ये प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची तसंच पाणी परिस्थितीची पाहणी केली. कोणत्याही परिस्थितीत शासन शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली. परभणीचे जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी विविध गावांना प्रत्यक्ष भेटी देत शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची पाहणी केली. तर नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनीही काल नाशिक जिल्ह्यातील विविध भागात दुष्काळ सदृश स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. गडचिरोली जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं आर्थिक मदत द्यावी यासह विविध मागण्यांसाठी अखिल भारतीय किसान सभेच्या गडचिरोली जिल्हा शाखेच्या वतीनं काल जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. आयुर्वेद हा जीवनशैलीशी संबंधित आजारांना प्रतिबंध करण्याबरोबरच निरोगी आरोग्य राखण्यासाठी सर्वंकष दृष्टिकोन देतो, असं प्रतिपादन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी केलं. नागपूरमध्ये काल आयोजित करण्यात आलेल्या 11व्या आयुर्वेद दिनाच्या राष्ट्रीय कार्यक्रमाला त्यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित केलं. यंदाच्या आयुर्वेद दिनाची संकल्पना निरोगी भविष्यासाठी आयुर्वेद अशी आहे. भारतीय जीवनशैली आणि आयुर्वेद शास्त्र ही निरोगी आयुष्याची गुरुकिल्ली आहे, असं प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं. काल मुंबईत आयुर्वेद दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या सेवा संकल्प अभियान या आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया अंतराळ क्षेत्रात खासगी क्षेत्राला सक्षम करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या इन स्पेस या संस्थेविषयी.
3: अंतराळ क्षेत्र आता भारतीय खासगी नवोपक्रमांसाठी एक खुलं क्षेत्र बनलं आहे. अंतराळात खासगी क्षेत्राचा सहभाग सुलभ करण्यासाठी सरकारनं 2020 एक स्वायत्त एकल खिडकी संस्था म्हणून इनस्पेसची स्थापना केली. ही संस्था खासगी संस्थांना प्रक्षेपक आणि उपग्रह निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या मिळवून देणं तसंच निर्मितीपासून ते डेटा विक्रीपर्यंतच्या संपूर्ण मूल्य साखळीतल्या कार्यांना प्रोत्साहन देऊन नियमन करण्याचं काम करते. भारतीय अंतराळ स्टार्टअप आता प्रक्षेपक आणि उपग्रहांची निर्मिती करतात. याबरोबरच इस्रोचं कार्यही सुरू असून ही संस्था वैज्ञानिक आणि सामरिक मोहिमांवर लक्ष केंद्रित करत आहे. आकाशवाणी बातम्यांसाठी माधुरी कुलकर्णी, पुणे.
1: 17 ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या सेवा संकल्प अभियानाअंतर्गत राज्यभरातील पात्र महिला शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येणार असून त्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात येत आहे अशी माहिती कृषी विभागाचे सचिव परिमल सिंह यांनी दिली. राज्यस्तरीय ऑनलाईन वेबिनारचं काल मुंबईत आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. या वेबिनारमध्ये महिला शेतकरी प्रमाणपत्राची पात्रता, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्र, ग्रामसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांची भूमिका तसंच प्रमाणपत्राच्या आधारे उपलब्ध होणाऱ्या विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. पुण्यातील वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सवाला राज्यासह देशा आणि परदेशातील नागरिकांनी उदंड प्रतिसाद दिला. गेले 10 दिवस सुरू असलेल्या या उत्सवात शहरातल्या प्रमुख गणेश मंडळांच्या दर्शनासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. मानाचे 5 गणपती तसंच विविध सार्वजनिक गणेश मंडळांनी साकारलेले आकर्षक देखावे पाहण्यासाठी पुणे शहरासह परिसरातून नागरिक मोठ्या संख्येनं येत आहेत. दरम्यान उद्या 25 तारखेला अनंत चतुर्दशीला होणाऱ्या गणेश विसर्जन मिरवणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हा आणि महापालिका प्रशासनानं विशेष नियोजन केलं असून अनेक ठिकाणी वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रशासनाच्या सूचनांचं पालन करून विसर्जन मिरवणुकीचा आनंद घ्यावा असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. गणेश विसर्जन मिरवणूक सुरक्षित आणि शिस्तबद्धपणे पार पडण्यासाठी पुणे पोलीसही सज्ज झाले आहेत. मिरवणुकीच्या मार्गावर सुमारे 3,500 सीसीटीव्ही कॅमेरे आणि वॉच टॉवर्सद्वारे नजर ठेवली जाणार आहे. त्याचबरोबर ड्रोन्सच्या माध्यमातूनही मिरवणुकीचं चित्रीकरण करण्यात येणार आहे. विसर्जनासाठी सुमारे 10,000 पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जैवविविधतेनं समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सर्पविश्वातली एक अत्यंत दुर्मिळ आणि लक्षवेधी नोंद समोर आली आहे. या घटनेमुळे सिंधुदुर्गातील सर्प वैविध्य आणि त्यातल्या अनोख्या रंगवैविध्याचा पुन्हा एकदा प्रत्यय आला आहे. ऐकूया याविषयीची अधिक माहिती.
4: सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्यांदाच पावशी गावात ही पांढऱ्या रंगाची अल्बिनो मणार आढळून आली. सर्पमित्र अनिल गावडे आणि प्राणी अभ्यासक डॉक्टर योगेश कोळी यांनी ही नोंद केली आहे. कुडाळ वनक्षेत्रपाल चेतन पाटील आणि वनपाल सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या दुर्मिळ सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आलं. मणार हा विषारी साप असून त्याचं शास्त्रीय नाव बुंगारस कॅर्युलियस आहे. सामान्यतः काळसर किंवा निळसर काळ्या रंगाचा असणारा मणार अल्बिनो अवस्थेत पांढऱ्या रंगाचा दिसतो. पूर्ण अल्बिनिझममध्ये डोळ्यांमध्ये सुद्धा रंगद्रव्याचा अभाव असल्यानं डोळे लालसर दिसू शकतात. अल्बिनिझम ही अनुवंशिक रंगद्रव्याच्या कमतरतेशी संबंधित अवस्था आहे. ल्युसिस्टिक आणि अल्बिनो सापांमधला फरक ओळखणं वैज्ञानिक नोंदींसाठी महत्वाचं आहे असं डॉक्टर योगेश कोळी यांनी सांगितलं. सिंधुदुर्गातली ही दुर्मिळ नोंद जिल्ह्याच्या सर्प वैविध्य आणि जैवविविधतेच्या अभ्यासाच्या दृष्टीनं महत्वपूर्ण ठरली आहे एवढं मात्र नक्की. आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुदुर्गहून निलेश जोशी.
1: जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूनं काल महिलांच्या 49 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं. बॅडमिंटनच्या उपांत्य फेरीत चीननं भारतावर 3-1 अशी मात केल्यामुळे भारताला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. महिला नेमबाजीत भारताच्या महेश्वरी, परिनास धालीवाल आणि रायझा धिल्लन यांनी सांघिक स्किट प्रकारात कांस्य पदक जिंकलं. नेमबाजीत मनू भाकरला महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल प्रकाराच्या अंतिम फेरीत 5व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. सॉफ्ट टेनिसच्या उपांत्य फेरीत भारताच्या जय मीनाला जपानच्या ताकुया याच्याकडून 2-4 असा पराभव पत्करावा लागल्यामुळे त्याला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. या क्रीडा प्रकारातलं भारताचं हे पहिलं वहिलं पदक ठरलं आहे. या स्पर्धेत आतापर्यंत 12 पदकांसह

भारत पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. सांगली आणि गडचिरोली जिल्ह्यांच्या विविध भागात काल दुपारी मेघगर्जनेसह पाऊस पडला. नाशिक जिल्ह्यातही पावसानं हजेरी लावली. सिन्नर तालुक्यात एका शेतमजुरावर वीज कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला. हवामान. राज्याच्या विविध भागात आजही मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी. दुष्काळबाधित शेतकऱ्यांना सरसकट मदत देण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. गणेशोत्सवाच्या चैतन्य पर्वाची उद्या सांगता. प्रशासन सज्ज. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेच्या भारोत्तोलन स्पर्धेत भारताच्या मीराबाई चानूला रौप्य पदक. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि कार्यक्रम चालू आहे आपला मनस्पर्शी. वाजले आहेत दहा आणि आपला कार्यक्रम चालू आहे मनस्पर्शी आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. मंडळी, आज खरं सांगायचं तर आहे गणेश म्हणजे अनंत चतुर्दशीचा आदला दिवस. तर मी तुमच्याबरोबर आता आज असणार आहे 10 ते 1 या वेळात आणि आपण खूप काय काय करणार आहोत, पण ते मी तुम्हाला सगळं सांगेन. पण आत्ता आपण एक छानसं गाणं ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. मी तुमच्याबरोबर असणार आहे दुपारी 1 वाजेपर्यंत. आपण काय काय करणार आहोत ते मी सगळं तुम्हाला नंतर सांगेन, पण आत्ता वेळ झालेली आहे एका प्रायोजित कार्यक्रमाची. तो आधी आपण ऐकूया.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऍडव्हान्स आयुर्वेदाचे मधुमेह सल्लागार डॉक्टर विद्याधर गिरी आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर गिरी.
3: नमस्कार.
2: 38 वर्षाच्या या तरुणाची केस आज आपण बघणार आहोत. त्यांना सायटिकाचा त्रास होत होता. 5-6 महिने त्यांनी बऱ्याच वेगवेगळ्या ट्रीटमेंट घेतल्या, पण त्यांनी काहीच फरक पडला नाही. या कंडिशन मध्ये ते आपल्याकडे ऍडव्हान्स आयुर्वेदामध्ये आले. आपण त्यांना आयुर्वेदानुसार काय ट्रीटमेंट दिली?
3: कसं असतं की आजकाल जेव्हा यंग माणसं येतात, बरोबर की नाही, किंवा म्हणजे यंग तरुण येतात आपण असं जसं म्हणू, बरोबर की नाही, तर त्यांना बाकी ट्रीटमेंट देण्याच्या आधी ब्रेन ट्रीटमेंट पहिली द्यावी लागते, कारण ते अर्धे डॉक्टर बनून आलेले असतात. तर मग त्याला विचारलं, बाबा की काय काय काय प्रॉब्लेम काय आहे, बरोबर ना, म्हणजे काय काय आहे. तर मग त्यांनी सगळं सांगितलं की एक्सरे काढला, स्कॅन केला, एक्सरे मध्ये काय नाहीये, बरोबर की नाही, म्हणजे मणक्यांमध्ये

0: काही गॅप नाहीये, त्याच्यानंतर बाकी सगळं नॉर्मल आहे. मग त्याच्यानंतर मग काय बाबा, आता कॅल्शियमची कमी होती, मग कॅल्शियम चालू केलं, बरोबर की नाही? सगळं त्यांनी हे केलं की पेन किलर घेतल्या, फिजिओथेरापी घेतली, सगळं घेतलं. मग म्हटलं तुम्हाला तर मणक्यामध्ये गॅप नाहीये, मग सायटिका का? विचारलं की नाही? हो. तो म्हटलं मस्क्युलर स्पॅझम आहे, त्याच्यामध्ये नस ताणली जाते. म्हटलं ठीक आहे, मग तुम्ही ट्रीटमेंट काय घेताय? तर म्हणे काय होतंय की आता आठवड्यातून 2-3 तरी पेन किलर घ्यावी लागते. मग पेन किलर घेतली तर ऍसिडिटीची गोळी घ्यावी लागते. मग मी कॅल्शियम 6 महिन्यापासून घेतोय, बरोबर ना? कारण हे मस्क्युलर स्पॅझम कॅल्शियम कमी झाल्यामुळे येतं असं आलं होतं. मग कॅल्शियम घेतोय, पण मी आता परत 6 महिन्यांनी चेक करून बघितलं तर कॅल्शियम कमी चालू. म्हणे म्हणलं मग 6 महिन्यापासून तुम्ही कॅल्शियम घेऊन फायदा काय झाला, बरोबर ना? तेव्हा मलाही तेच वाटलं की मी 6 महिन्यापासून कॅल्शियम घेतोय, बरोबर की नाही? व्हिटॅमिन डी घेतोय, सगळं घेतोय, पण मला काही कॅल्शियम वाढलेलं नाहीये. माझा ना प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय ना काही झालंय, फक्त पेन किलर घेतोय तेवढ्यापुरतं पेन कमी होतंय, बरोबर आहे की नाही?
1: श्रोते हो, डायबिटीस, त्याचे कॉम्प्लिकेशन, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर किंवा मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 05 10 25, 84 84 05 10 25, 8484051025.
0: जर का कॅल्शियम कमी झालं म्हणजे शरीरातलं वातावरण कुठेतरी बिघडलेलं आहे, शरीरामध्ये पित्त वाढले म्हणजे हीट वाढली, साध्या शब्दात सांगायचं तर. जर का हीट वाढली तर शरीर काम करू शकणार नाही. तुम्ही नाही का म्हणलं पंखा लावून बसा, बरोबर की नाही? की एसीत बसा. तसं शरीरामध्ये हीट वाढली तर शरीर काम नाही करणार. मग हाडातलं कॅल्शियम काढलं जातं, फॉस्फरस काढलं जातं आणि त्याच्यातून कॅल्शियम डेफिशियन्सी येते, बरोबर की नाही? आता तुम्ही जर का ही हीट कमी केलीच नाही आणि नुसतंच वरून कॅल्शियम घेतलं तर ते शरीरामध्ये डिपॉझिटच होणार नाही किंवा ते शरीरात ऍब्सॉर्बच होणार नाही. तर तुम्ही गोळी घेऊन करताय काय? हा सगळ्यात मेजर पार्ट आला, बरोबर ना? त्यानंतर त्यांचं डाएट बघितलं होतं तर एकदम हाय प्रोटीन डाएट घ्यायचं आजकाल फॅड आहे. आणि आयुर्वेदानुसार असं सांगितलं की हाय प्रोटीन डाएट पित्त वाढवणार असतं, पित्तकर आहे. मग त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये आणखीन हीट वाढत होती, म्हणजे त्या प्रोटीनचा फायदा होण्याच्या ऐवजी नुकसानच जास्त होत होतं. मग मी त्यांना सांगितलं की ते कॅल्शियम कमी झालं, त्याच्यामध्ये मग मस्क्युलर स्पॅझम क्रिएट झाला. त्या मसल स्पॅझमसाठी तुम्ही काय काम करताय? तर काहीच काम केलेलं नाहीये. मग त्या दृष्टिकोनातून आपण त्यांना मग म्हणजे म्हणतो ना की पित्तासाठी जो आहार असतो आयुर्वेदानुसार त्याप्रमाणे त्यांना आपण त्यांना आहार दिला. त्यानंतर तिथला लोकल मस्क्युलर स्पॅझम कमी करण्यासाठी स्नेहन स्वेदन असेल किंवा कटिबस्ती सारखा जो उपाय आहे की ज्याच्यामधून लोकल स्पॅझम आपण कमी करू शकतो, ते उपाय त्यांना दिले. आणि मग तिथला त्यांचा स्पॅझम कमी झाला, सगळ्या गोष्टी झाल्या आणि त्याच्यानंतर त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला, पेन किलर बंद झाली, कॅल्शियम पण त्यांचं वाढायला लागलं. तर बेसिकली एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे आपल्याला की एखादी गोष्ट कमी झाली म्हणून लगेच वरून सप्लाय करायचा आणि मग त्याच्यातून सगळं बरं होईल असं बघायचं, हे चुकीचं आहे. तर ते पहिल्यांदा कमी का झालं, शरीरामध्ये काय इम्बॅलन्स झाला, ह्या गोष्टीचा जर का प्रॉपर विचार करून तो बॅलन्स केला तरच कुठलाही आजार काय करता येतो, मुळापासून बरा करता येतो. नाहीतर मग फ्युचर कॉम्प्लिकेशन, म्हणजे त्यांनी हे असंच चालू ठेवलं असतं तर काय झालं असतं, पुढे जाऊन मणक्यात गॅप आणि मग ते ऑपरेशन आणि ह्या सगळ्या गोष्टीकडे ते प्रकरण गेलं असतं. त्यामुळे फ्युचर कॉम्प्लिकेशन टाळायचे असतील तर आयुर्वेदाला पर्याय नाहीये.
1: श्रोते हो, डायबिटीस, त्याचे कॉम्प्लिकेशन, न्यूरोपॅथी, रेटिनोपॅथी, किडनी फेल्युअर, कॅन्सर किंवा मणके, गुडघे आणि हाडांचे विकार यावरील आयुर्वेदिक उपचारांसाठी ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे. या शिबिरात सर्व आजारांवर नाडी परीक्षण करून शुद्ध आयुर्वेदिक उपचार केले जातील. लक्षात ठेवा, रविवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी ठाणे आणि दादर इथे ऍडव्हान्स आयुर्वेदाचे वैद्यकीय शिबिर. संपर्क 84 84 05 10 25, 84 84 05 10 25, 8484051025. पुन्हा भेटूयात ऍडव्हान्स आयुर्वेद प्रस्तुत औषध मुक्त जीवन या कार्यक्रमात डॉक्टर विद्याधर गिरी यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: नमस्कार श्रोते हो, तुम्ही आत्ता ऐकत होतात आपला एक प्रायोजित कार्यक्रम आणि आपला आत्ता कार्यक्रम चालू आहे मनस्पर्शी. आणि मगाशी मी तुम्हाला म्हटलं तसं मी तुम्हाला दुपारी 1 वाजेपर्यंत तुमच्याबरोबर असणार आहे. तर आपण काय काय करणार आहोत त्या 1 वाजेपर्यंत हे मी तुम्हाला आता सांगते. आत्ता मनस्पर्शी या कार्यक्रमात 10 ते 11 या वेळात आपण ऐकणार आहोत गणपतीची गाणी. अर्थातच गणेशोत्सव चालू आहे त्यामुळे गणपतीची गाणी आपण ऐकणार आहोत. त्याच्यानंतर 11 ते 12 या वेळात आपला जो युवा तरंग कार्यक्रम असतो त्यात आपण नेहमीच नवनवीन पाहुण्यांना व्यक्तींना भेटत असतो, त्यांच्याशी संवाद साधत असतो. तर आज आपण सुप्रसिद्ध पॉडकास्टर ओंकार जाधव यांच्याशी गप्पा मारणार आहोत. त्यानंतर दुपारी 12 ते 1 या वेळात आपला जो रंजक सफर कार्यक्रम असणार आहे, त्या कार्यक्रमात आपण आज अशी गाणी ऐकणार आहोत ज्याच्यात आपल्याला संगीतकारांमुळे काय त्याच्यात म्हणजे त्या गाण्याचं सौंदर्य कसं आणि किती खुललं हे आपल्याला कळू शकेल अशी गाणी आपण आज रंजक सफर या कार्यक्रमात ऐकणार आहोत. तर आत्ता आपल्या मनस्पर्शी या कार्यक्रमाची सुरुवात करूया, अर्थातच गणपती बाप्पाच्या एका गाण्यानी.

नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत होतो एक छानसं गणपती बाप्पाचं गाणं. आणि म्हणजे काय, आता गणेशोत्सव चालू आहे म्हटल्यानंतर तुम्ही म्हणाल सारखेच गणपती बाप्पाची गाणीच ऐकायला मिळत आहेत, आणि ते साहजिकच आहे. पण तुम्ही एक, म्हणजे तुम्हाला सगळ्यांनाच माहीत असेलच, पण शुभकार्याच्या सुरुवातीला नेहमी नेहमी आपण गणेशपूजन करतो न चुकता. म्हणजे गणेशपूजनाशिवाय कुठलंही काम सुरू होत नाही, कुठलाही विधी सुरू होत नाही, असा तो 14 विद्या 64 कला यांचा अधिपती गणपती, त्याची कृपा, त्याचा आशीर्वाद आपल्याला जर मिळाला तर आपलं काम सुरळीत पार पडेल, आपण करतोय त्या कामामध्ये आपल्याला यश मिळेल, ही आपली श्रद्धा असते. आणि म्हणूनच आपण गणपती बाप्पाला पहिल्यांदा नमन करायचं आणि मग पुढे काय ती सुरुवात करायची असं करतो. पण तुम्ही म्हणाल, म्हणजे माझं एक असं निरीक्षण आहे की फक्त आपली कामं, म्हणजे जे दररोजची कामं असतात किंवा कुठली महत्त्वाची कामं असतात, अशा सुरुवाती अशा कामाच्या सुरुवातीला आपण फक्त गणपती बाप्पाचं स्मरण करतो असं नाही, तर म्हणजे अर्थात जे कलाकार असतात त्यांच्यासाठी त्यांची कला सादर करणं हे खूप खूप महत्त्वाचं काम असतं, आणि अर्थातच तो कलेचा अधिपती आहे म्हटल्यानंतर त्याची कृपा हवीच असं प्रत्येकाला वाटतच असतं. पण तुम्ही जर बघितलं तर प्रत्येक कलाकाराची किंवा एक कलेचा जो फॉर्म असतो, म्हणजे आता वेगवेगळ्या कला आहेत ना, लोककला आहे, त्याच्यानंतर नाटक ही एक कला आहे, अशा म्हणजे 64 कला आहेत, 14 विद्या 64 कला आहेत. तर त्या प्रत्येक कलेचा जो सादरीकरणाचा बाज आहे तो वेगळा असतो, तर तो बाज न सोडता प्रत्येक कलाकार गणरायाचं स्मरण करतो. आता तुम्हाला लोककलांचंच उदाहरण द्यायचं झालं तर आपण दोन गण ऐकूया, म्हणजे गण गवळण ह्याच्यामधल्या मधला जो गण असतो ते गणेशाचंच नमन असतं ना, ते नमन आता आपण ऐकूया.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी आणि आपण आत्ता ऐकत होतो एक छानसा गण। आपण अजून एक नमन ऐकणार आहोत, पण आत्ता वेळ झालेली आहे एका व्यावसायिक विश्रांतीची, तेवढी आधी आपण घेऊया।
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे,
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो।
1: सर फ्री ट्रिप टू दुबई,
2: यार हे सुद्धा ब्लॉक, यार कितीदा ब्लॉक करू,
3: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो,
2: मग काय करू,
3: कॉल उचल आणि मग ट्राय DND ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट, बस फक्त काही सेकंदांचं काम।
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते, फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI DND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
4: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान, पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान। आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए। इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन, सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन। उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान। नामांकन की तिथि 10 अगस्त से 30 सितंबर 2026 तक, तो देर किस बात की, आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर। राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026, पशुपालन एवं डेयरी विभाग, भारत सरकार द्वारा जनहित में जारी।
0: नमस्कार श्रोते हो, तुमचं आपल्या मनस्पर्शी या कार्यक्रमात पुन्हा एकदा स्वागत, आणि मी तुम्हाला मगाशी म्हटलं त्याप्रमाणे आपण एक आणखी नमन ऐकूया।

श्रोतेहो, तुम्ही आता एक छानसा गण ऐकला आणि एक ऐकलं नमन. मी तुम्हाला मगाशी म्हटलं तसं की प्रत्येक कलाकार हा आपला कलेचा बाज न बदलता गणरायाला त्याचं स्मरण करत असतो, त्याच्या कृपेची आशा ठेवतो आणि त्याला वंदन करतो. तर आता वेगवेगळे आपण कलांचे प्रकार बघितले तर एक नाटक हा ही प्रकार आहे. तर एक नाट्यसंगीत आता आपण ऐकूया ज्याच्यामध्ये गणरायाची आराधना केलेली आहे.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आपण बोलत आहोत की कसा प्रत्येक कलाकार किंवा आपण सगळेच जण ईशस्तवन कसं करतो आणि गणपतीची आराधना कुठल्याही कार्याच्या सुरुवातीला, कुठल्याही आपण करत असलेल्या कामाच्या सुरुवातीला कशी करतो. आता बघा, आपण जसं हे सगळं करतो हे आपण कोणाकडून शिकलो, तर आपल्या संतांकडूनच शिकलो ना. आता उदाहरणच द्यायचं झालं तर ज्ञानेश्वर माऊलीनेसुद्धा गणेशस्तवनानेच त्यांच्या ज्ञानेश्वरीची सुरुवात केली आणि आपल्या संतांनी जसं विठ्ठलावर अभंग लिहिले किंवा इतर आणखी देवदेवतांवर अभंग लिहिले तसा गणपतीवरही लिहिला आहे. तर आता आपण दोन रचना ऐकूया, एक आहे संत ज्ञानेश्वर यांची आणि एक आहे तुकोबारायांची.

0: खरंय ना मंडळी, गणपतीचं स्मरण केल्याशिवाय, त्याला वंदन केल्याशिवाय आपलं एकही म्हणजे एकही काम पुढे जात नाही. आणि कदाचित म्हणूनच असेल की आपली एवढी श्रद्धा आहे की त्याची कृपा असेल ना तर सगळं नीट होणार, सगळं सुरळीत पार पडणार आणि आपण जे काही करतोय त्यामध्ये आपल्याला यश मिळणार हे आपल्याला कुठेतरी पक्कं माहीत असतं, कुठेतरी खात्री असते आपली. आणि म्हणूनच आपण एकदा त्याचं नाव घ्यायचं आणि मग शुभारंभ करायचा कामाला असं आपण प्रत्येक वेळेला करतो. पण आता म्हणजे प्रत्येक कामाला त्याची आठवण होतेच अर्थातच, पण गणेशोत्सवाचं एक वेगळं महत्त्व असतं. बघा, मला ना आपल्याकडे गणपती येतो तेव्हा कसं वातावरण असतं ते मी तुम्हाला सांगते. म्हणजे मला असं वाटतं की आपला एखादा खूप जवळचा मित्र किंवा आपला भाऊ बहीण किंवा अगदी आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो ती माणसं जर परदेशस्थ असतील आणि त्यांची तुमची दररोज भेट होत नसेल आणि तुम्हाला असं खूप वाटत असेल की अरे वर्षात ना एकदा तरी यायला पाहिजे त्यांनी आपल्याकडे, किंवा आपण तरी त्यांच्याकडे जाऊ, असं काहीतरी करून काहीतरी प्रत्यक्ष भेट आपली झाली पाहिजे असं आपल्याला जर वाटत असेल आणि अचानक त्यांनी ठरवलं की हो मी 1-15 दिवस येणार आहे तुझ्याकडे आणि असं असं मग ते सगळा कार्यक्रम सांगतात, तेव्हा आपल्याला कसा आनंद होतो. तसा आनंद मला वाटतं सगळ्या गणेश भक्तांना गणेशोत्सव सुरू व्हायची वेळ जवळ येते तसा होत जातो. गणेश भक्तांना काय काय वाटतं आणि काय वाटत नाही म्हणण्यापेक्षा काय काय वाटतं हेच आपण बोलूया. पण आता पुन्हा एकदा एका व्यावसायिक विश्रांतीची वेळ झालेली आहे, तेवढी आपण घेऊया.
1: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
2: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
1: सर फ्री ट्रिप टू दुबई.
2: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
3: फक्त फोनवरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
2: मग काय करू?
3: कॉल उचल आणि मग ट्राय D&D ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
2: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
3: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAI D&D ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
0: श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ. आपण ऐकत आहोत गणपती बाप्पाची गाणी. मी आत्ता आपण बोलत होतो की आपल्याला कसं वाटतं गणपती जेव्हा येणार असतो आपल्याकडे, तर आपल्याकडे अर्थातच ह्या सगळ्यासाठी गाणीसुद्धा आहेत. आपण ऐकूया तशातलंच एक गाणं.

खरं आहे ना मंडळी, बाप्पा आपल्या घरी येणार म्हणून आपला उत्साह फार शिगेला पोहोचलेला असतो खरं सांगायचं तर, पण तो कसा आपल्याला समजून घेणारा असतो, आपली श्रद्धा असते त्याच्यावर, त्यामुळे आपण मनोभावे केलेली सेवा तो गोड मानून घेईल, मान्य करेल आणि आपल्याला शुभाशीर्वादच देईल याची खात्री पण असते कुठेतरी. म्हणूनच ह्या गाण्यात आत्ता जसं म्हटलं तसं, आपली जी खरी आर्थिक आणि एकंदरच परिस्थिती असते, सुख असतात दुःख असतात, ती सगळी आपण त्या गणरायाला सांगतो, त्याचं अतिशय कौतुकाने स्वागत करतो आणि त्याला सांगतो की हो बाबा, ही मला अत्यंत आनंद झालेला आहे की तू आमच्याकडे आलेला आहेस, पण ही परिस्थिती आहे त्यामुळे आम्ही जे काही करतोय ते गोड मानून घे आणि आम्ही करतोय ती आरती वंदना त्यांचा स्वीकार कर.

श्रोते हो, आपल्याकडे गणपती येऊन विराजमान होतो, आपण त्याची मनोभावे पूजा अर्चना सगळं करतो आणि मुख्य म्हणजे त्याला प्रार्थना करतो, विनंती करतो, आपल्या ज्या काही इच्छा आकांक्षा ज्या काही असतात सुख सांगतोच आपण त्याला. आपण त्याला त्याचे आभारही मानतो की त्याने जे काही आपल्याला दिलेलं आहे ते खूप दिलेलं आहे, ते अपेक्षा नसतानाही अनेकदा दिलेलं असतं आणि त्याबद्दल त्याचे आभार मानतो. त्याला सांगतो की हो तू दिलंयस त्याबद्दल थँक्यू, पण मला अजून पण ह्या गोष्टी हव्या आहेत, असं सगळं आपण त्याला सगळं मनापासून सांगतो. आणि मग मी मगाशी म्हटलं तसं की या सगळ्यासाठी गाणी असतातच. मग असं एक छान प्रार्थना करणारं, आपली विनंती आपल्या मनातल्या गोष्टी सांगणारं एक गाणं आता ऐकूया.

मंडळी, आपण गणपतीला असं आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगतो, हे असं होऊ दे, ते तसं होऊ दे, आणि आमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत, आकांक्षा पूर्ण होऊ देत, आणि असं छान आपलं 10 दिवस खूप मज्जा येते. म्हणजे हर तऱ्हेने, म्हणजे वेगवेगळे कार्यक्रम असतात गणेशोत्सवामध्ये, त्याचा एक वेगळा उत्साह असतो, डेकोरेशनचा उत्साह असतो, गणपतीच्या मूर्ती बघण्याचा, त्या तयार करताना, म्हणजे त्याच्या आधीचे सुद्धा काही दिवस त्या तयार करताना बघण्याचा, त्या आणण्याचा सगळा उत्साह आपला गणेशोत्सवात आपल्याला अनुभवायला मिळतो. पण असं म्हणतात की प्रत्येक जी गोष्ट सुरू होते त्याला शेवट असतो, मग गणेशोत्सव त्याला कसा अपवाद असेल ना. म्हणूनच 10 दिवसांनी, म्हणजे आता बघा, उद्या अनंत चतुर्दशी, उद्या बाप्पांचं विसर्जन होणार, तर आजचा जो दिवस आहे ना, म्हणजे विसर्जनाचा आदला दिवस, तो मला ना कायम असा, मगाशी मी म्हटलं तसं की आपला एखादा मित्र किंवा आपला भाऊ बहीण परदेशस्थ असतात आणि ते येतात, तर त्यांचं जायचं तिकीट ज्या दिवशीचं असतं त्याच्या आदल्या दिवशी कसं आपण, आपल्याला एक वेगळी हुरहुर लागते बघा. म्हणजे असं वाटतं की अरे आता आलायस ना, तर जाऊ नकोस, आपण एकत्र इथे मजा करू, खूप काय काय छान छान गोष्टी होतील आपल्या आयुष्यात, आपण एकत्र खूप गोष्टी करू असं आपण सांगतो. पण काय, प्रॅक्टिकली शेवटी विचार करून, जसं ते आपल्याला सांगतात की नाही मला जायला हवं, माझ्या तिकडे कमिटमेंट्स आहेत किंवा जे काही, तसंच गणपती बाप्पासुद्धा निघताना मला असं वाटतं, म्हणजे माझ्या ओळखीत अशी काही मंडळी आहेत

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड सेवा 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आणि मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे युवा तरंग. आणि तुम्हाला माहीतच आहे की आपण युवा तरंग या कार्यक्रमामध्ये वेगवेगळ्या पाहुण्यांशी गप्पा मारतो, त्यांच्याशी संवाद साधतो, त्यांच्या कार्यक्षेत्राबद्दल अधिक माहिती मिळवतो. तर आज आपले पाहुणे आहेत, त्यांचं नाव आहे ओमकार जाधव आणि त्यांची मी तुम्हाला एक छोटीशी ओळख करून देते. त्यांचं ते खरं म्हणजे सुप्रसिद्ध पॉडकास्टर आहेत आणि अमुक तमुक हा त्यांचा यूट्यूब चॅनल खूप प्रसिद्ध आहे. त्या व्यतिरिक्त ते उत्तम लेखक आहेत, दिग्दर्शक आहेत, नट आहेत आणि अखेरीस यूट्यूब आणि पॉडकास्ट कन्सल्टंटसुद्धा आहेत. या सगळ्या क्षेत्रातला म्हणजे डिजिटल कॉन्टेंटमधला त्यांचा सगळा अनुभव विचार करता तो 8 पेक्षा जास्त वर्षांचा आहे. त्यामध्ये त्यांनी 100 पेक्षा जास्त स्केचेस डिरेक्ट केलेली आहेत, 3 वेबसिरीज डिरेक्ट केलेले आहेत आणि काही नॉन फिक्शन शोज असे जे असतात तेही त्यांनी दिग्दर्शित केलेले आहेत. आणि त्याखेरीज पुण्याच्या रानडे इन्स्टिट्यूटमध्ये ते डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन हा विषय शिकवतात. त्यामुळे मला असं वाटतं की डिजिटल कॉन्टेंट क्रिएशनबद्दल ऑथेंटिक माहिती आपल्याला मला वाटतं सर्वात जास्त तेच देऊ शकतील. तर आता आपण त्यांच्या मुलाखतीला सुरुवात करूया. हाय ओंकार.
1: हॅलो. हॅलो. हाय.
0: सगळ्यात पहिल्यांदा आमच्या युवा तरंग या कार्यक्रमामध्ये तुझं मनापासून स्वागत. आणि
1: खूप आभार. थँक्यू. म्हणजे फार छान वाटतंय खरं तर. म्हणजे अनेक वर्ष आकाशवाणी ऐकलेला माणूस या पद्धतीच्या

0: मला आता शून्यवर मारता येतात त्यामुळे मलाही छान वाटतंय.
1: धन्यवाद. तर म्हणजे मी आता तुझी एवढी मोठी ओळख लोकांना करून दिली आणि पण म्हणजे मी तुला अरेतुरे करते कारण खूप लहान वयात तू एवढ्या सगळ्या गोष्टी अचीव केलेल्या आहेस, त्याबद्दल सगळ्यात पहिल्यांदा तुझं खूप अभिनंदन. कारण डिजिटल मीडिया हा सगळ्यांना जमतोच किंवा त्यातलं जे काही काम असतं ते सगळ्यांच्याच पचनी पडतं असं नाही, तर त्यात तू एवढं यश मिळवलंयस. तर सुरुवात करताना मी आधी तुला मूळच प्रश्न विचारते की डिजिटल कॉन्टेंट म्हणजे काय आणि डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन हे आजकाल इतकं महत्वाचं का झालंय?
0: ओके, तर डिजिटल कॉन्टेंट म्हणजे खरं तर कुठल्याही पद्धतीचा कॉन्टेंट जो डिजिटल स्वरूपात आपल्या समोर येतो. मग आपण वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरतो, मग त्याच्यामध्ये व्हर्टिकल फॉर्मॅट मध्ये येणारे व्हिडिओज असतील, काही लेख असतील, काही चित्र स्वरूपाची माहिती असेल, या सगळ्या कॉन्टेंटला या सगळ्या पद्धतीच्या आशयाला आपण डिजिटल कॉन्टेंट म्हणू शकतो. तर एक मला वाटतं सगळ्या जणांना प्रश्न असतो की काही लोक हे कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स, इन्फ्लुएन्सर्स हा शब्द फार लोकांचा आवडता शब्द झालाय, तर काही लोक कॉन्टेंट क्रिएटर्स किंवा इन्फ्लुएन्सर्स असतात. तर माझं त्याच्या पलीकडे जाऊन म्हणणं आहे की ज्या ज्या वेळेस जी कुठली लोक, जी कुणी माणसं या कुठल्याही सोशल मीडिया ऍप्सचा वापर करतात आणि तिथे येऊन काही फोटोज टाकू पाहतात, मग ते माझ्या वैयक्तिक कारणासाठी असेल की आज मी बागेत फिरायला गेलो आणि बघा किती छान फुलं माझ्या बागेत आली आहेत, पासून माझा मुलगा कसा खेळतो, माझ्या घरातलं मांजर कसं खेळतंय, यासाठी आपण फोटोज व्हिडिओज बनवून सुद्धा इंस्टाग्रामवर किंवा कुठल्याही सोशल मीडिया ऍप्सवरती टाकतो. मला वाटतं हा सुद्धा कॉन्टेंटच आहे. तर आपण खरं बघायला गेलं तर जे जे लोक या सोशल मीडियाचा वापर करतात आणि काहीतरी त्याच्यावरती ऍक्टिव्हली पोस्ट करत राहतात ती सगळी तुम्हाला कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत. यातली काही लोक प्रसिद्ध होतात, काही लोकांच्या मागे फॉलोअर्स येतात, त्यांची त्यांची एक वेगळी कम्युनिटी तयार करतात, ती लोक कदाचित त्यांना आपण कॉन्टेंट क्रिएटर्स म्हणून ओळखतो, पण जवळपास सगळी लोक आपण खरं तर कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत.
1: ओके, हे फार म्हणजे वेगळं तू सांगितलंस, कारण कायम कॉन्टेंट क्रिएशन म्हणजे काय एक तर कल्पना नसते आणि दुसरी गोष्ट म्हणजे माहीतच नसतं. तू म्हणतोस तसं की आपण पण एक प्रकारे कॉन्टेंट क्रिएटर आहोत हे लक्षातच येत नाही. फक्त जे कोणी फेमस असतात किंवा ज्यांना खूप फॉलोअर्स असतात ते कॉन्टेंट क्रिएटर, म्हणजे त्यांना म्हणजे असं म्हणता येईल का की त्यांना कॉन्टेंट क्रिएशन जमलं किंवा त्याच्यात त्यांना यश मिळालं असं आपल्याला म्हणता येईल का?
0: हो, अर्थात म्हणता येईल. आम्ही आता साधारण आपण हेही बघू ना की आपण आपलं काय म्हणूया बिहेवियर या कुठल्याही सोशल मीडिया ऍप्स वापरताना पाहिलं तर साधारण याच पद्धतीचं असतं ना की मी आज काहीतरी एक छान पदार्थ केला आणि किंवा मी आज कुठल्या तरी एका छान ठिकाणी फिरायला गेलो, त्यातं मी काहीतरी लिहिलं किंवा त्याचा एक फोटो टाकला आणि मग मी वाट बघतो की मग त्याला किती लाईक्स आले बरं, त्याच्यावरती किती कॉमेंट झाला बरं, ते कुणी शेअर केलं बरं, त्याच्यावरती कोण काय म्हणालं की अरे वा हा ड्रेस छान दिसतोय कुठून घेतलात बरं, याच्यावरचं जे इंटरॅक्शन आहे ते मी माझ्या आवडीसाठी करतो. ज्या लोकांना त्यातनं अपेक्षित रिझल्ट मिळतो त्यांना माहिती आहे की मी ही गोष्ट टाकल्यानंतर याच्यावरती अनेक लोकांसोबत रेझोनेट करेल, अनेक लोकांना ही गोष्ट आवडेल, मला वाटतं त्या लोकांना याचा जो मग कळलं आणि मग ते ज्यांना आपण सक्सेसफुल कॉन्टेंट क्रिएटर्स म्हणू शकू. तर मुद्दा खरं तर हाच आहे की माझा हे करतानाचा उद्देश काय आहे, मला हे फक्त माझ्यासाठी करायचं आहे आणि मग मला याने काहीच फरक पडत नाही की त्यावर किती लाईक्स आलेले आहेत किंवा किती कॉमेंट्स आलेले आहेत, तर हे अगदी मी माझ्यासाठी करतोय. पण असं क्वचितच होतं की मी एखादी गोष्ट टाकली आणि त्याच्यानंतर मी कधीच जाऊन बघितलं नाही की त्याच्यावर किती लाईक्स आले, किती कॉमेंट्स आले.
1: ती जास्त उत्सुकता असते खरं, म्हणजे किती लोकांना आवडलं आणि असं काय काय.
0: एक्झॅक्टली, त्याच्यामुळे मग आपण सगळेच कॉन्टेंट क्रिएटर्स आहोत, कारण कॉन्टेंट क्रिएटर्स सुद्धा एक्झॅक्टली हेच करतात.
1: ओके, पण मग काही विशिष्ट प्रकारचा कॉन्टेंट काही एका क्रिएटरकडनं आपल्याला मिळत राहतो, तर मग ते म्हणजे जेव्हा आपल्याला असं वाटतं की मला एक कॉन्टेंट क्रिएटर व्हायचंय तर त्यावेळेला म्हणजे काय होतं, हे इन्फ्लुएन्सर्स वगैरे जे तू म्हणालास त्यांना त्यातनं अर्थार्जन त्यांचं होतं. तर समजा उद्या मी फोटो टाकले पण माझ्या एक ठराविक 100-150 लोकांनी ते लाईक केले, मग ती माझी कम्युनिटी झाली, पण मला त्यातनं काही पैसे नाही मिळणार ना अर्थातच. पण असं मला जर अर्थार्जन करायचं झालं तर त्यासाठी मी काय करायला हवं एक, आणि दुसरी गोष्ट त्यासाठी काही मुळात एक स्किलसेट लागतो का किंवा मला असं कधी वाटू शकेल की हो की हे मला जमू शकेल. कारण काय होतं, बऱ्याच वेळा आपण गोष्टींना सुरुवात करतो मग म्हणतो अरे अरे नाही नाही हे मला काही वाटत नाही मला झेपेल असं. तर डिजिटल कॉन्टेंट क्रिएशनच्या बाबतीत ह्या गोष्टी आपण कशा समजून घ्याव्या?
0: एक तर जर मला त्यातनं अर्थार्जन करायचं असेल, माझा जर हा हेतू असेल की मला हा जो काही कॉन्टेंट मी तयार करीन आणि त्यातनं अर्थार्जन व्हावं ही जर माझी अपेक्षा असेल तर त्यातनं अर्थार्जन कसं होतं आधी हे समजून घेतलं पाहिजे.
1: बरोबर आहे.
0: सगळ्यात महत्वाचं म्हणजे काही ज्या सोशल मीडिया ऍप्स आहेत ते तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटवरती जे लॉंग मोठ्या ड्युरेशनचे व्हिडिओज असतात त्याच्यासाठी त्याच्यावरती तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटवरती जाहिराती दाखवल्या जातात आणि त्या जाहिरातींमधनं येणारे क्लिक्स आणि त्यातनं येणारं उत्पन्न ते त्या सोशल मीडिया ऍप तुमच्यासोबत शेअर करतात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिला सोर्स ऑफ रेव्हेन्यू जर असेल, अर्थार्जनाची सगळ्यात पहिली पद्धत असेल तर त्या तुमच्या कॉन्टेंटवर येणाऱ्या जाहिराती असतात.
1: ओके.
0: दुसरं आणि हा जवळपास प्रायमरी सोर्स ऑफ रेव्हेन्यू असं त्याला म्हणायला हरकत नाही की ज्या पद्धतीनं प्रायमरीली अर्थार्जन सोशल मीडियाच्या माध्यमातून होतं. दुसरा सोर्स ऑफ रेव्हेन्यू, दुसरी अर्थार्जनाची पद्धत हे म्हणजे वेगवेगळे ब्रँड असतात, वेगवेगळे कंपन्या असतात, त्यांना त्यांचं काहीतरी एक स्पेसिफिक प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचं असतं, त्यांना त्याची विक्री करायची असते. त्यासाठी ते तुम्हाला संपर्क करतात की म्हणजे आता मी काय पुण्यात आहे आणि पुण्यातली काही लोक माझ्यासोबत जोडली गेली आहेत त्या कुठल्याही सोशल मीडिया ऍप्सवर ना, आणि एक नवीन काहीतरी बिल्डर आहे ज्यांची नवीन बिल्डिंगची स्कीम तयार होतीये, त्यांना माझ्या असलेल्या ऑडियन्सपर्यंत पोहोचायचं आहे तर ते मला संपर्क करतात आणि मग मी माझ्या पद्धतीनं कॉन्टेंट बनवतो, त्यांची माझ्या पद्धतीनं जाहिरात करण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचे मला त्यांच्याकडनं पैसे मिळतात.
1: अच्छा. म्हणजे एक तर म्हणजे तू मगाशी म्हणालास तसं की मोठा तुमचा व्हिडिओ असेल तर त्यात ते जे तो प्लॅटफॉर्म आहे ते स्वतःच ते जाहिराती ऍड करतात किंवा हॅलो
0: हॅलो
1: हां तू काही बोलत होतास का? तर एक तर तो प्लॅटफॉर्म स्वतः तुमच्या व्हिडिओमध्ये जाहिराती ऍड करतो किंवा आपण स्वतः असा कॉन्टेंट तयार करायचा ज्यातनं ती एखाद्या ब्रँडची जाहिरात होईल.
0: बरोबर.
1: अच्छा.
0: त्यामुळे ज्यावेळेस मला अर्थार्जनाकडे बघायचं आहे या कॉन्टेंट क्रिएशन मधून त्यावेळेस मला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की मला यातनं असा कॉन्टेंट तयार करता येतो का की ज्यामुळे मी जाहिरातदारांना जे कुठले जाहिरातदार असतील ज्या कुठल्या क्षेत्रातले जाहिरातदार असतील त्यांना मी आकर्षित माझ्या कॉन्टेंटकडे करू शकतो आहे का, त्यांना माझ्या कॉन्टेंटद्वारे त्यांची जाहिरात करायला आवडेल का, तर माझं अर्थार्जन त्या माध्यमातून होणार आहे. तेव्हा मला याची कॉन्टेंट करताना खात्री बाळगायला लागेल की माझा कॉन्टेंट या पद्धतीचा आहे की कोणीतरी एक जाहिरातदार माझ्याकडे येईल, त्यांना माझ्याकडे असलेला ऑडियन्स जो माझा श्रोत आहे जो माझा प्रेक्षक आहे त्याच्यापर्यंत पोहोचण्याची त्याची गरज असेल तरच मला त्यातनं अर्थार्जन करता येणार. त्याच्यामुळे फक्त मी रोज काहीतरी एक टाकत राहिलो, फक्त मी हे हल्ली या सगळ्या सोशल मीडियाच्या बाबतीत फार रेग्युलरली सांगितलं जातं की तुम्ही जितक्या जास्त वेळा पोस्ट कराल किंवा जितकं जास्त काय म्हणतात व्हिडिओज कराल तितके तुम्हाला पैसे मिळतील. पण मी विनाकारणामुळे काहीही टाकत राहिलो याचा अर्थ मला त्यातनं पैसे मिळतील असं नाही. तर मला त्या जाहिरातदारांसाठी कॉन्टेंट तयार करता येईल का, कारण अल्टिमेटली मला पैसे मिळणार तिथून, मला लोक जे बघणार आहेत माझा कॉन्टेंट ते मला पैसे फारसे देणार नाहीत.
1: ओके.
0: त्यामुळे मला जाहिरातदार माझ्याकडे आकृष्ट कसे होतील याच्याकडे फोकस करून जर मी कॉन्टेंट तयार करायला सुरुवात केली तर मला वाटतं यातनं पैसे मिळवणं लवकर आणि सोपं होतं.
1: ओके. म्हणजे या सगळ्या प्लॅटफॉर्म्सकडे आपण एक काय मार्केटिंग किंवा जाहिरात करण्याचा एक प्लॅटफॉर्म म्हणूनच पाहावं असं तुझं मत आहे का?
0: आपण त्याच्याकडे तसं पाहावं पेक्षा हे प्लॅटफॉर्म त्या पद्धतीनंच काम करतात.
1: ओके.
0: म्हणजे मला जर मी रेग्युलरली कॉन्टेंट कुठल्याही सोशल मीडिया ऍपवरती टाकत राहिलो आणि जर मला त्यातनं पैसे येण्याची अपेक्षा आहे तर त्याच्यावरती जास्तीत जास्त जाहिराती दिसाव्यात आणि जास्तीत जास्त जाहिराती दाखवल्या जाव्यात ही त्या प्लॅटफॉर्मची अपेक्षा असते. जर मी त्या प्लॅटफॉर्मच्या त्या क्रायटेरियामध्ये बसत नसेन की माझ्या ह्याच्यावरती जास्त जाहिराती दिसत नाहीत आणि काय पद्धतीच्या जाहिराती दिसतात यात काय पद्धतीच्या जाहिराती हा सुद्धा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे माझे बरेचसे मित्र वेगवेगळे पद्धतीचा कॉन्टेंट तयार करतात तर हे कायम आम्ही ऑब्झर्व करतो की जे लोक शेतीविषयक कॉन्टेंट बनवतात त्या लोकांना, म्हणजे जरी त्यांचे व्ह्यूज खूप जास्त असतील, जरी त्यांच्याकडे येणारा श्रोता ऑडियन्स प्रेक्षक खूप मोठा असला, तरी त्यांना युट्यूब कडनं किंवा कुठल्याही सोशल मीडिया ऍप्स कडनं हवे तितके पैसे मिळत नाहीत.

0: जर कुणी टेक्नॉलॉजी रिलेटेड, तंत्रज्ञाना रिलेटेड किंवा फायनान्स रिलेटेड, अर्थशास्त्रा रिलेटेड जर काही व्हिडिओज बनवत असतील तर त्यांना त्याच कॉन्टेंटचे तेवढ्याच व्ह्यूजचे जास्त पैसे मिळतात. तर त्यामुळे मला अशा लोकांसाठी जर कॉन्टेंट बनवता आला ज्यांच्याकडे वेगवेगळ्या प्रॉडक्ट्स विकण्यासाठीची संधी आहे या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मना, तर सुद्धा माझ्या अर्थार्जनाच्या संधी वाढू शकतात.
1: नाही, मला ते लक्षात नाही आलं. म्हणजे मला एक कळलं की तो जो जॉनर आहे कॉन्टेंटचा, म्हणजे फायनान्स म्हणा किंवा टेक्नॉलॉजी, तर ते त्या तऱ्हेचा कॉन्टेंट असलेले व्हिडिओज असतील किंवा काही कुठल्याही तऱ्हेचा त्या क्षेत्रातला कॉन्टेंट असेल तर त्याला जास्त जाहिराती मिळतात. पण मग
0: त्याला जास्त जाहिराती मिळतात आणि त्या जाहिरातींचा दरही जास्त असतो. त्यामुळे जर माझ्याकडे 5 लाख व्ह्यूज शेतीविषयक कॉन्टेंटसाठी माझ्याकडे असतील आणि जर माझ्याकडे 5 लाख व्ह्यूज हे टेक्नॉलॉजी किंवा फायनान्स रिलेटेड कॉन्टेंटसाठी असेल तर मी फायनान्स मधल्या कॉन्टेंट मधून जास्त पैसे कमवू शकेल. कारण मार्केटमध्ये फायनान्स साठी ते बायर सुद्धा जास्त आहेत शेतीविषयक प्रॉडक्ट पेक्षा.
1: बरोबर आहे.
0: तर कॉन्टेंट तयार करताना याचाही थोडासा एक अंदाज असावा लागतो की मी फक्त व्ह्यूज मिळवतो आहे किंवा मला फक्त व्ह्यूज मिळत आहेत म्हणजे मला बरे पैसे मिळणार, हे इतकं सरसकट गणित असत नाही.
1: ओके. हे खूप महत्वाचं आहे कारण बऱ्याचदा काय होतं की माझा व्हिडिओ व्हायरल झाला पाहिजे म्हणजे काय तर त्याला भरपूर हे काय व्ह्यूज मिळाले पाहिजेत असा एकंदरीत, म्हणजे मी सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर होईन असा एक थोडासा गैरसमज असतो. त्यामुळे हे तू सांगितलंस हे फार फार बरं झालं. आपण तू ह्या विषयावर अर्थातच आणखी बोलत राहू पण त्याच्या आधी आपण एक गाणं ऐकूया, चालेल?
0: हो हो.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. मी आहे तुमची मैत्रीण, तुमची रेडिओ सखी मधुरा बाळ. आपला कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आपण संवाद साधतोय ओंकार जाधव यांच्याशी. हाय ओंकार.
1: हॅलो.
0: हां, तर तू सांगत होतास की एक वेगवेगळ्या जॉनरचा जो कॉन्टेंट असतो, की म्हणजे शेतीविषयक कॉन्टेंट असेल तर त्याला कमी पैसे मिळू शकतात जरी व्ह्यूज जास्त असले तरी, आणि एक वेगळा फायनान्ससारखा किंवा टेक्नॉलॉजीसारखा जो कॉन्टेंट असतो त्याला पैसे जास्त मिळतात. पण समजा आता म्हणजे मला हे तू म्हणालास तसं हे मी लक्षात घेतलं की हो बाबा, मला आता टेक्नॉलॉजी रिलेटेड कॉन्टेंट तयार करायचा आहे, तर पण त्याच्यासाठी काय केलं? म्हणजे कधी कधी असं वाटतं, म्हणजे ज्या तऱ्हेचे व्हिडिओज किंवा ज्या तऱ्हेचा कॉन्टेंट बघायला मिळतो असं वाटतं की अरे बापरे केवढा खर्च केला असेल, तर खरंच एवढं ते सगळं खर्चिक आहे? म्हणजे त्याबद्दल तुझं काय मत आहे आणि काय अनुभव आहे?
1: माझा फार आवडता प्रश्न आहे हा, कारण फक्त अनुभव म्हणून सांगतो, कारण आम्ही आता पॉडकास्ट कन्सल्टिंग आणि या सगळ्यामध्ये सुद्धा काम करतो, तर आमच्याकडे बऱ्याचदा असे प्रश्न घेऊन खूप लोक येतात. आणि मध्यंतरी आम्ही अशा एका मित्राला भेटलो की ज्याने पॉडकास्ट करताना आणि वेगवेगळ्या मुलाखती करताना जवळपास 10-11 लाखांचा खर्च त्या पूर्ण सेटअप वरती केला होता, आणि त्यातनं खरं तर त्याचं अर्थार्जन काहीच झालं नाही. आणि मग तो आला होता की मग तुम्ही कसं करता आणि मग तुम्हाला यातनं उत्पन्न मिळतं का? तर मला हा एक खूप मोठा गैरसमज दूर करायला आवडेल की ज्यावेळेस तुम्हाला युट्यूबसाठी किंवा कोणत्याही सोशल मीडिया माध्यमासाठी कॉन्टेंट तयार करायचं आहे, कॉन्टेंट क्रिएशन करायचं आहे, यासाठी अजिबातच तुम्हाला खूप मोठाले सेटअप लागतात, खूप महागडे कॅमेरा लागतात, कुणीतरी एडिटर लागतो, अर्थात या सगळ्या गोष्टी लागतात. पण या सगळ्यासाठी तुम्हाला प्रत्येक वेळेस भरभक्कम पैसे खिशातनं उतारे लागतात अशी अजिबात गरज नाही. त्यामुळे तुम्हाला जवळपास प्रत्येकाकडे बरा रेकॉर्ड करू शकेल असा फोन उपलब्ध असतो, आपल्याकडे नसेल तर आपल्या घरी एखादा बरा फोन असतो, त्यामुळे फोनचा ऍक्सेस आपल्याला बऱ्यापैकी सोपा असतो, आपल्या त्याच फोनमध्ये बरा ऑडिओ रेकॉर्ड होतो, आपल्याच फोनमध्ये सुद्धा फ्री ऍप्स असतात ज्याच्यावरून आपल्याला याचं एडिट करता येतं, आपल्याला वेगवेगळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुद्धा त्यांचे एडिटिंगचे ऍप्स उपलब्ध करून देतात, आपल्याला हे पोस्टिंग या सोशल मीडियावरती जाणारं ते सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट असतं. तुम्हाला कुठल्याही सोशल मीडियावरती कॉन्टेंट टाकण्यासाठी तुम्हाला पैसे द्यावेच लागत नाही, तुम्हाला एक फक्त अकाउंट तयार करावं लागतं. त्यामुळे खरं तर हे अगदी विना खर्चाचं, 0 रुपये 0 पैसे अशात होणारं हे काम आहे. त्यामुळे अजिबातच तुम्हाला खूप काहीतरी खर्च करावा लागतो, खूप पैसे खर्च होतात असं अजिबात नाही. अर्थात म्हणजे आज जर तुम्हाला काहीतरी विशिष्ट पद्धतीचा कॉन्टेंट तयार करायचा आहे, विशिष्ट पद्धतीनं तो दाखवला जाण्याची अपेक्षा असेल, तर त्यासाठी लागणारा खर्च कदाचित लक्षात घेता येऊ शकतो. पण जर तुम्हाला सुरुवात करायची आहे तर मला वाटतं सुरुवात करण्यासाठी काहीही खर्च अपेक्षित नसतो.
0: ही खूप खूप मोठी गोष्ट आहे, कारण मी मगाशी म्हटलं तसं की ते सगळे असे व्हिडिओ इतके चकाचक असतात की अरे बापरे, म्हणजे भलतंच काहीतरी खूप पैसे भरले असणार आणि एवढा तो व्हायरल होतोय, म्हणजे आता 100% काहीतरी प्रमोशनसाठी पैसे भरले असणार असं हे येतच डोक्यात. म्हणजे पण तू आता बोलताना असं म्हणालास की एखादा कॉन्टेंट आपल्याला विशिष्ट पद्धतीने दाखवला जाण्याची अपेक्षा असेल, तर म्हणजे असे वेगवेगळे प्रकार असतात का कॉन्टेंटचे की अमुक एक कॉन्टेंट अशा पद्धतीने दाखवायला हवा किंवा तसं काही?
1: जर डिजिटल कॉन्टेंटचा जर विचार करायला गेलो आपण, तर आपण ज्याला डिजिटल कॉन्टेंट किंवा कॉन्टेंट क्रिएशन ज्याला म्हणतो, तो साधारणतः व्हिडिओ कॉन्टेंटला आपण डिजिटल पद्धतीचा कॉन्टेंट म्हणून आपण म्हणतो. पण फक्त व्हिडिओ कॉन्टेंट नाही, म्हणजे कॉन्टेंट क्रिएशन किंवा आपण डिजिटल कॉन्टेंट म्हणतो त्यावेळेस वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट येतो. म्हणजे व्हिडिओमध्ये सुद्धा शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट असतो, जे अगदी 1-2 सेकंदापासून 45-90 सेकंदांपर्यंतच्या रील्स असतात
0: किंवा शॉर्ट्स असतात.
1: हो, म्हणजे अगदी 1-2 सेकंदांचे सुद्धा मध्यंतरी ट्रेंड झाले होते की जिथे 2 सेकंदाचा एक छोटा

0: ती क्लिप लोक प्ले करायचे आणि मग तोच कॉन्टेंट इतका परस्पर पाहिला जायचा, कारण तो 2 सेकंद आपल्या लक्षात येण्याआधी जमतो.
1: म्हणजे 2 सेकंद
0: इतक्यांना परत परत आपोआप प्ले होत राहतो की तो कॉन्टेंटचे व्ह्यूज अतिशय वेगानं वाढतात.
1: बापरे, मग 2 सेकंदात काय दाखवणार पण मला कळतच नाही.
0: फारच लोक क्रिएटिव्ह असतात, त्यामुळे खूप उपयोग करतात लोक या बाबतीत. शॉर्ट फॉर्मॅट कॉन्टेंट असतो जो साधारण आपण 90 सेकंद जो रील्स म्हणून आपण बऱ्याचदा कन्झ्युम करतो. मग लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओज असतात, मग त्यात एक्सप्लेनर्स असू शकतात. आणि मग ही खूप मोठी कॅटेगरी आहे की ज्याच्यामध्ये मग आपण कॉमेडीचे व्हिडिओज असतील, डॉक्युमेंटरीज असतील, एक्सप्लेनर्स असतील, पॉडकास्ट असतील, वेगवेगळ्या पद्धतीचं ब्लॉग असतील, काही फॅशनचे व्हिडिओज असतील, या सगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट या लॉंग फॉर्मॅटमध्ये येतो. मग अर्थात इंटरव्ह्यूज आहेत, पॉडकास्ट आहेत, लाईव्ह शोज असतात, वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आपल्याला लाईव्ह व्हिडिओ सुद्धा लाईव्ह शोज होस्ट करू देतात. मग काही ट्युटोरियल्स असतात, कोर्सेस असतात, व्हिडिओ एसेज असतात, काही ब्रँड फिल्म असतात, जाहिराती असतात, ट्रेलर्स असतात, काही क्रिएटर लेड ब्रँड कॉन्टेंट असतो. असा वेगवेगळा कॉन्टेंट, व्हिडिओ कॉन्टेंट असतो. त्यामुळे आपण ज्यावेळेस कॉन्टेंट क्रिएशन म्हणतो, आपल्याला फक्त रील्स एवढंच जे वाटतं, त्याच्या पलीकडे खूप मोठी कॅटेगरी आहे आणि ज्यातनं आपल्याला पैसे कमवता येऊ शकतात. याच्या व्यतिरिक्त आणखीन एक कॉन्टेंटची कॅटेगरी असते, ती म्हणजे ऑडिओ कॉन्टेंट. म्हणजे वेगवेगळे जे सोशल मीडिया ऍप्स आहेत आणि स्पेसिफिकली काही ऑडिओ ऍप्स आहेत ज्याच्यावरती आपल्याला ऑडिओ इंटरव्ह्यूज ऐकता येतात, पॉडकास्ट ऐकता येतात, जिथे गोष्टी असतात, ऑडिओ बुक्स असतात, काही ऑडिओ सिरीज असतात, गाणी असतात. हा सुद्धा डिजिटल पद्धतीने उपलब्ध असलेला कॉन्टेंटच आहे. याच्या व्यतिरिक्त मला नाही काही ऑडिओ बनवायचा आहे ना मला व्हिडिओ बनवायचा आहे, तर तुम्ही लिखित स्वरूपातला कॉन्टेंट या डिजिटल स्पेसमध्ये टाकू शकता. मग त्यात ब्लॉग्स असतील, आर्टिकल्स असतील, काही लेख असतील, न्यूज लेटर्स असतील, काही सोशल मीडियाच्या बाबतीत जाणारे कॅरजल पोस्ट असतात, जे आपण पुढे एक एक सरकवले की आपण एक एक पोस्ट वरनं जातो, तर त्या पद्धतीचा कॉन्टेंट असेल. डिजिटल मॅगझिन्स असतील, ई बुक्स असतील, या पद्धतीनं सुद्धा आपण डिजिटल कॉन्टेंटकडे कॉन्ट्रीब्युट करू शकतो. वेगवेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट, खूप मोठा पँडोराज बॉक्स असल्यासारखा हा आहे. आणि मग त्यात अर्थात मग प्रमोशनल मटेरियल आहे, मग रील, स्टोरीज, पोस्ट, थ्रेड्स असतात, मीम्स असतात.
1: म्हणजे मला खरं सांगायचं तर एकदा डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन असं म्हटलं की एका विशिष्ट 2-3 प्लॅटफॉर्म्स जे खूप जास्त लोकप्रिय आहेत त्या 2-3 प्लॅटफॉर्म्सवर येणारा कॉन्टेंट एवढं म्हटलं की मग त्यात तू म्हणालास जसं की मेजरली रील्स किंवा ते 30 ते 90 सेकंदांचं जे काही दाखवलं जातं तेवढाच फक्त मला असं वाटलं की डिजिटल कॉन्टेंट म्हटलं की तेवढंच. पण म्हणजे आता तू एवढे प्रकार सांगितलेस तर म्हणजे मला असं वाटतंय की जे आपण प्रत्यक्ष हातात धरू शकत नाही, म्हणजे जे पेन पेपर आणि आपल्या घरी एखादं वर्तमानपत्र येतं किंवा एखादं मॅगझिन येतं, तसं ते आपल्याला हातात जे धरता येत नाही असा कुठलाही कॉन्टेंट असेल तो डिजिटल कॉन्टेंट, आणि तो तयार केलात की तुम्ही डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर झालात असं खरंच.
0: हो हो हो हो हो. आणि या सगळ्या पद्धतीनं आपल्याला पैसे कमवतात. म्हणजे काही जे ऍप्लिकेशन्स आहेत, काही जे सोशल मीडिया ऍप्स आहेत जिथे साधारण आपण ते बिझनेससाठी वापरतो, तर तिथे तुम्हाला ते लेख लिहिण्यासाठी ते तुम्हाला पैसे मिळतात. म्हणजे त्यामुळे आपलं सतत कॉन्टेंट क्रिएशन, डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर असणं म्हणजे काहीतरी कॅमेरा समोर उभं राहणं आणि एक व्हिडिओ तयार करणं आणि त्यात काहीतरी बरोबर करणं असं अजिबातच नाहीये. आणि या सगळ्यासाठीचे वेगवेगळ्या जॉब रोल्स आहेत. सोशल मीडिया मार्केटिंगच्या वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, सोशल मीडिया हँडल्स मॅनेज करणारी वेगवेगळे लोक आहेत. काहींचं काम या व्हिडिओ सोबत जाणारे फक्त कॅप्शन लिहिणं, कॉपीज लिहिणं इतकंच काम असतं. काहींचं काम फक्त यासाठी पोल्स तयार करणं, तसं इतकं छोटं छोटं छोटं छोटं करत त्याच्यात रोल सुद्धा तयार झालेले आहेत आणि त्यासाठी ते पैसे सुद्धा मिळतात. त्यामुळे एखाद्या सोशल मीडिया क्रिएटर काय म्हणूयात, एखाद्या क्रिएटिंग एजन्सी सोबत जर आपण असू तर आपण या वेगवेगळ्या रोल्स मध्ये सुद्धा काम करू शकतो.
1: ओके, म्हणजे फक्त डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर न होता त्याच्या अनुषंगाने येणाऱ्या एवढ्या सगळ्या म्हणजे नोकरीच्या संधी विशेषतः आहेत उपलब्ध. ओके, दॅट्स इंटरेस्टिंग. म्हणजे आम्हाला हे म्हणजे ऐकून माहीत असतं फक्त की एक सोशल मीडिया हँडल करणारी एक एजन्सी आहे आणि मग ते अशा तऱ्हेचा कॉन्टेंट क्रिएट करतात, पण प्रत्यक्ष तिथली लोकं काय करतात आणि किती छोट्या लेव्हलवर जाऊन ते काम करायचं असतं

0: आणि त्याचा किती इम्पॅक्ट पडतो हे लक्षात घेणं खूप महत्वाचं आहे. कारण तसं मग वरवर पाहता रे हा फक्त एक लाईन लिहिली आणि पैसे मिळवले इतकं सोपं ते अर्थातच नसतं ना.
1: अर्थातच नाही, अर्थातच नाही. आणि ते सुद्धा एक लाईन लिहिली अर्थात जर तसं वर्कर व्ह्यू बघायला गेलं तर आपण ब्रँड आणि जाहिरातींच्या बाबतीत ज्या वेळेस म्हणतो त्यावेळेस खरं तर तुम्हाला एक लाईन लिहिण्याचे पैसे मिळतात, पण ती लाईन वर्क करते का? ती तुम्हाला ज्या लोकांपर्यंत पोहोचायचं ज्यांना आपण ऑडियन्स म्हणतो त्या ऑडियन्स सोबत रेझोनेट करते आहे का आणि ती त्या ब्रँडला आवडते आहे का, यासाठी तुम्हाला ब्रँडची किती समज आहे, तुम्हाला ऑडियन्सची किती समज आहे, या सगळ्या समजुतीचे ते पैसे आहेत. त्या एक ओळ लिहिण्याचे ते पैसे नाहीयेत किंवा त्या चार ओळीत तुम्ही कसं व्यक्त करू शकता याचे ते पैसे नाहीयेत. तर तुम्हाला तुमचा ब्रँड आणि तुमचा ऑडियन्स याच्यातला पूल कसा बांधता येतोय त्या तुमच्या कमीत कमी शब्दात याचे ते खरं पैसे आहेत.
0: खरंय, पण म्हणजे ते केवढं मोठं स्किल असेल. पण मग ते शिकण्यासाठी काही कोर्सेस किंवा असं काही उपलब्ध आहे का?
1: खरं तर आता वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये सुद्धा डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन शिकवलं जातं, म्हणजे मास्टर्स आणि बॅचलर्सच्या आणि बीएमएम वगैरे सारख्या मुंबईच्या डिग्रीज आहेत. हल्ली बऱ्याच ठिकाणी या पद्धतीचं शिकवलं जातं, पण खरं तर सोशल मीडिया इतकं नवीन आहे आपल्यासाठी की अजूनही आणि ते दररोज खरं तर इव्हॉल्व्ह होत आहे आणि दररोज काहीतरी त्यात नवीन अपडेट येत राहतात आणि वेगवेगळ्या गोष्टी येत राहतात. त्याच्यामुळे याचा असं काही ठराविक अभ्यासक्रम असू शकतो असं मला वाटत नाही. हे ऑब्झर्वेशन निरीक्षणात्मक तयार होणारी गोष्ट आहे. तर जितकं तुम्ही करत राहाल, जितकं वेगवेगळे लोक काय करतायत, वेगवेगळे प्रयोग करत राहाल, तितकं त्यातनं शिकणं आहे.
0: खरंय. आणि तू आत्ता असं बोलताना म्हणालास की तुम्हाला ऑडियन्सची समज असली पाहिजे आणि तुम्हाला त्या ब्रँडची समज असली पाहिजे, पण मग हे सगळं फक्त ऑब्झर्वेशननी मिळू शकतं की किंवा एखाद्या म्हणजे मगाशी आपण बोलत होतो तसं की सोशल मीडिया हँडल करणाऱ्या एखाद्या एजन्सीमध्ये काम करून त्याचा अनुभव घेता येतो, म्हणजे कसं सुरुवात कुठून करावी?
1: मला वाटतं सुरुवात करायला काहीच लागत नाही. सुरुवात करायला आपल्याकडे फक्त आपला एक फोन आपल्याकडे उपलब्ध असेल आणि डोक्यात काहीतरी कल्पना असेल की मला हे करायचं आहे तर आपण सुरू करू शकतो. पण त्याच्या सगळ्यात आधी कारण हे बऱ्याचदा जितक्या लोकांना कॉन्टेंट क्रिएशन बद्दल समजून घ्यायचं असतं त्यांच्यासोबत बोलल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ते म्हणजे त्यांना बऱ्याचदा एखादी गोष्ट करायची असते कारण इतर लोक करतात किंवा हे चालतंय म्हणून करायचंय. मग काय तर आता एक गाणं ट्रेंडिंग आहे आणि त्या गाण्यावरती सगळे नाच करतायत गणपती समोर आणि मग मी पण तो नाच करतो म्हणजे मला माझा व्हिडिओ व्हायरल होईल किंवा त्याला व्ह्यूज येतील अशी एक समज असते. काही अंशी ती समज खरी सुद्धा आहे कारण ज्या पद्धतीचे ऑल्गोरिदम वर्क करतात ज्या पद्धतीनं ते काम करतात त्यात एखादी गोष्ट जर ट्रेंडिंग असेल तर ती अर्थात जास्तीत जास्त लोकांना दाखवली जाते. मग त्याबद्दल त्या गाण्याशी निगडीत असलेली इतर गाणी इतर व्हिडिओ तुम्हाला आपोआप तुमच्या फील्डवरती दिसायला लागतात.
0: चालेल, आपण याबद्दल आणखी 100% बोलूया, पण आता वेळ झालेली आहे एका व्यावसायिक विश्रांतीची, तेवढी आपण घेऊया.
2: सर पर्सनल लोन ऑफर आहे.
3: पुन्हा ब्लॉक करून टाकतो.
2: सर फ्री ट्रिप टू दुबई.
3: यार हे सुद्धा ब्लॉक. यार कितीदा ब्लॉक करू?
4: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही, प्रत्येक वेळी नवा नंबर येतो.
3: मग काय करू?
4: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर, कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि सबमिट. बस फक्त काही सेकंदांचं काम.
3: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
4: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते. फक्त ब्लॉक नाही रिपोर्ट करणं आवश्यक आहे. TRAIDND ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा.
5: ध्यान दें, आपकी मेहनत को राष्ट्रीय पहचान. पशुपालन क्षेत्र में उत्कृष्ट योगदान देने और नवीन प्रौद्योगिकी प्रथाओं को अपनाने वालों को भारत सरकार का पशुपालन एवं डेयरी विभाग प्रदान करता है राष्ट्रीय सम्मान. आज ही नामांकन करें राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 के लिए. इस पुरस्कार के लिए 3 श्रेणियों में होता है चयन: सर्वश्रेष्ठ डेयरी किसान, सर्वश्रेष्ठ डेयरी सहकारी समिति और सर्वश्रेष्ठ AI तकनीशियन. उत्तर पूर्वी क्षेत्र और हिमालयी राज्यों के लिए विशेष पुरस्कार का प्रावधान. नामांकन की तिथि 10 अगस्त से 30 सितम्बर 2026 तक, तो देर किस बात की. आज ही आवेदन करें www.awards.gov.in पर या संपर्क करें नजदीकी CSC केंद्र पर. राष्ट्रीय गोपाल रत्न पुरस्कार 2026 पशुपालन एवं डेयरी विभाग भारत सरकार द्वारा जनहित में जारी.
0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आपण गप्पा मारत आहोत ओमकार जाधव यांच्याशी. हाय ओमकार.
1: हॅलो.
0: हां, तर आपण बोलत होतो की

0: ऑडियन्सची समज असली पाहिजे, आणि मग एखाद्या सोशल मीडिया हँडल करणाऱ्या एजन्सीबरोबर काम करायला लागतं का? तर तू काही सांगत होतास तर ते तू आणखी पुढे सांगू शकशील का?
1: बरोबर, आपण ऑडियन्स बद्दल बोलत होतो. मला वाटतं कॉन्टेंट क्रिएट करताना सगळ्यात महत्वाचा भाग जो असतो, कारण मला यातनं जर अर्थार्जन करण्याची माझी इच्छा आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला हे कोणापर्यंत नेऊन पोचवायचं आहे त्याच्याबद्दलचा माझा थोडा अभ्यास असायला हवा आणि त्याबद्दल थोडी निरीक्षण असायला हवी. जोपर्यंत मला मी जो कॉन्टेंट तयार करतो आहे तो कोणासाठी तयार करतो आहे आणि त्याच्यापर्यंत कसं पोहोचायचं हे जर मला माहीत नसेल तर मग मी फक्त तो हवेत कॉन्टेंट तयार करीन, कुठल्या तरी सोशल मीडिया ऍपवरती टाकेन आणि वाट बघत बसेन हा कोणापर्यंत पोहोचत. म्हणजे तो अक्षरशः तळ्यामध्ये रँडम दगड फेकण्यासारखं आहे आणि वाट बघणं की अच्छा यातनं माझी मासेमारी कशी होईल. तर मला आणि अगदी खरं बघायला गेलं तर त्या मासेमारीसारखंच आहे. मला गोळ टाकावं लागतो त्यासाठी, सुरुवातीला त्यासाठी काहीतरी खाद्य द्यावं लागतं त्या माशाला आकृष्ट करण्यासाठी आणि मग तो मासा हेरला की मग त्या माशाला बाहेर काढायचंय पाण्यात. तर मला त्यासाठी अशाच ठिकाणी मग मी रँडम कुठल्या तरी चुकीच्या तळ्यात दगड टाकून चालणार नाही, मग त्यामुळे मला माहीत असावं लागेल की मला हवे असलेले मासे कुठल्या तळ्यात आहेत.
0: खरे खरे.
1: तर ऑडियन्स अंडरस्टँडिंग अत्यंत महत्वाचं आहे कॉन्टेंटच्या बाबतीत. म्हणजे मी कायम ज्यावेळेस आम्ही वर्कशॉप घेतो त्यावेळेस एक एक्सरसाइज देतो लोकांना, तुम्हाला तुमचा ऑडियन्स समजून घेण्यासाठी, की तुम्ही तुमच्या ऑडियन्सचं चित्रण करू शकता का? तुम्हाला ज्या व्यक्तीसाठीचं तुम्हाला कॉन्टेंट बनवायचं आहे त्याचं तुम्हाला चित्र काढता येईल का? मग तो व्यक्ती कशी दिसते, मग ती व्यक्ती काय करते, त्या दिवसभराचं त्याचं रुटीन कसं असेल, त्याच्या आवडीनिवडी काय असतील, त्याला काय गोष्टी त्याच्या रिकाम्या वेळात करायला आवडतात. मला जितकं जास्त त्या व्यक्तीविषयीची माहिती असेल आणि आम्ही अक्षरशः हे वही पेन घेऊन लोकांना लिहायला लावतो, त्याचं नाव सांग, त्याचं शिक्षण सांग, मग तो कुठे राहत असेल, मग तो पिंपरीत राहतो की पुण्यात राहतो की मग कुठेतरी नौपाड्याला राहतो, याच्यावरनं सुद्धा तो काय कन्झ्युम करणार आहे कॉन्टेंट म्हणून हे साधारण आपल्याला अंदाज येतो. तर ज्यावेळेस मला त्या व्यक्तीचं चित्रण उभं करता येतं त्यावेळेस मला त्या व्यक्तीसाठीचा टेलरमेड कॉन्टेंट बनवता येतो आणि ज्यावेळेस तो कॉन्टेंट त्या व्यक्तीसाठी इतका टेलरमेड आहे, त्या व्यक्तीसाठी बनवलेला आहे, त्यावेळेस तो त्याच्यापर्यंत पोहोचण्याची शक्यता जास्त वाढते. त्याच्यामुळे मला असं वाटतं की कॉन्टेंट तयार करायला सुरुवात करण्याआधी मला हा कोणासाठी तयार करणं हे समजून घेणं खूप महत्वाचं असतं. जर त्याची तयारी आपली पक्की असेल तर त्या पद्धतीचा कॉन्टेंट आपल्याला तयार करता येतो.
0: हे म्हणजे खूप जास्त डिटेल्स होती, म्हणजे एखादा ऑडियन्स जमाहित करून घेण्यासाठी एवढा विचार, म्हणजे ज्या तऱ्हेचे व्हिडिओज सध्या बघायला मिळतात असं कधी कधी वाटतं की अरे ह्याला ऑडियन्स आहे, म्हणजे असं हे लोक बघतात, पण कदाचित त्यांनी असं काहीतरी
1: खरं तर आम्ही सोशल मीडियाच्या बाबतीत कायम म्हणतो की देर इज ऑडियन्स फॉर एव्हरी काइंड ऑफ कंटेंट, कुठल्याही आणि वेगवेगळ्या सगळ्या पद्धतीच्या कॉन्टेंटसाठीचा श्रोता प्रेक्षक सगळ्या सोशल मीडियावर ऍप्सवरती. त्यामुळे बऱ्याचदा आपण असे बघतो की डोक्यावरती फाळी बनवून घेणारे व्हिडिओज आणि ए आय जनरेटेड व्हिडिओज, त्याच्यात काहीतरी आपल्याला क्रिंज वाटतील अशाही गोष्टी दाखवलेल्या असतात, पण त्याचा सुद्धा खूप मोठा व्ह्युअर बेस असतो आणि आपल्याला असं वाटतं की कोण बघत असेल ते, पण अल्टिमेटली आपणही हेच बघत असतो.
0: खरे, चालेल, आपण ना बोलूया याच्याबद्दल, पण त्याच्या आधी एक गाणं ऐकूया, चालेल?
1: नक्की.

0: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी. कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आपण संवाद साधत आहोत ओंकार जाधव याच्याशी. हाय ओंकार.
1: हॅलो.
0: हां, तर तू सांगत होतास की ऑडियन्स ची समज असली पाहिजे आणि बरंच काय काय आपण खूप बोललो, तर एक मला विचारायचं असं आहे की तू मगाशी इतक्या वेगवेगळ्या प्रकारचा कॉन्टेंट आहे असं म्हणालास आणि तू म्हणजे तुझी ओळख मुख्यतः पॉडकास्टर अशी आहे, तर मला तुझ्याकडून असं जाणून घ्यायला आवडेल की समजा मला कॅमेऱ्यासमोर यायचं नाही आहे किंवा मला सवय नाही आहे कॅमेऱ्याची आणि मला कळत नाही कॅमेऱ्याच्या समोर कसं वावरायचं आणि तरीही मला एखादा पॉडकास्ट सुरू करायचा आहे, तर तो करणं शक्य आहे का?
1: अर्थात आहे. म्हणजे ज्यावेळेस आपण जर आपण सोशल मीडियाच्या कॉन्टेंट बद्दल बोललो आणि जर तुम्हाला कॉन्टेंट क्रिएशन मध्ये यायचं असेल आणि तुमचा चेहरा दाखवण्याची किंवा फारशी इच्छा नसेल, तुम्हाला चेहरा कॉन्फिडन्स नसेल स्वतःबद्दलचा की मी कॅमेरा समोर उभा राहून बोलू शकेन का, तर तुम्हाला कॅमेरा समोर न असता सुद्धा कॉन्टेंट तयार करता येऊ शकतो. आणि मग वेगवेगळे फॉर्मॅट्स आहेत ज्याच्यामधनं आपण फक्त व्हॉइस ओव्हरद्वारे किंवा काही आपण डबिंग केलं या पद्धतीनं सुद्धा आपण कॉन्टेंट तयार करू शकतो. पण जर तुम्हाला पॉडकास्ट करायचा असेल तर अर्थात मुलाखतकार किंवा मुलाखत जर तुम्हाला घ्यायची असेल, कोणासोबत गप्पा मारायच्या असेल, तर तुम्हाला थोडं कॅमेरा सोबत मैत्री करणं मला वाटतं भाग आहे. आणि हे अजिबातच अवघड नाही खरं तर. म्हणजे माझं सुद्धा पूर्ण आयुष्य मी कधीच फारसा कॅमेरा फेस न केलेला माणूस होतो. मी कॅमेराच्या मागे काम करायचो आणि ज्यावेळेस पॉडकास्ट करायला लागलो त्यावेळेस मी कॅमेरा समोर येऊन बोलायला लागलो. तर खरं तर आपल्याला बऱ्याचदा हाच न्यूनगंड असतो की मी कसा दिसतो किंवा कसा दिसते कशी दिसते, मला कॅमेरा समोर कॉन्फिडेंटली वावरता येईल का. आणि खरं तर बघायला गेलं तर हा खूप जास्त सवयीचा मुद्दा आहे. म्हणजे थँक्स टू कोविड की मधल्या काळात असं झालं की आपण खूप जास्त व्हिडिओ कॉल्सवरती स्वतःला बघायला लागलो, तर त्यामुळे आपण फोनवरती व्हिडिओ कॉल्समध्ये का होईना कसे दिसतो याच्याबद्दलचा आपल्याला साधारण अंदाज आहे. असं त्याच्यामुळे आता आधी जे व्हायचं की अरे बापरे, म्हणजे असं खूप आधी व्हायचं ना की आपण स्वतःचाच जर आवाज कधी रेकॉर्ड करून ऐकला तर आपल्याला खूप विचित्र वाटायचं की अरे बापरे, माझा आवाज असा येतो का, मी असा साऊंड करतो का. पण हल्ली व्हिडिओ कॉल्समुळे आपल्याला स्वतःला बघण्याची सवय झालेली आहे, त्यामुळे आता आपण ते बघू शकतो.

0: खूप साधं याच्यासाठी तर मी एक कायम एक्सरसाइज सांगतो की रोज एक मिनिट कॅमेरासमोर उभे राहा आणि एक विषय घ्या आणि एक मिनिटं कॅमेरासमोर उभे राहून काहीतरी त्या विषयावरती बोला. हे जर तुम्ही रोज महिनाभर करत राहिलात, हे जर तुम्ही रोज एक विषय घेतलात, रोज कॅमेरासमोर आलात आणि एका विषयावर स्वतःला बोलण्याची सवय लावलीत, तर मला वाटतं तो जो कॉन्फिडन्स असतो तो आपल्याला मिळू शकतो की आपण स्वतः कसे कॅमेरासमोर दिसतो, आपण परत परत कॅमेरासमोर बोलताना काय शब्द वापरतो, आपल्याला काही चुकलं नाही की आपल्या चेहऱ्यावरचे भाव कसे बदलतात. तर हा सगळा कॉन्फिडन्स येण्याचा मुद्दा आहे आणि ते परत परत करून येतो. त्यामुळे जर असं कोणालाही न्यूनगंड वाटत असेल की अरे बापरे मी आतापर्यंत कधीच कॅमेरासमोर काही केलं नाही आता कसं करावं, तर मला वाटतं घरच्या घरी प्रॅक्टिस करायला अजिबात हरकत नाहीये. कुणी खोलीत नसेल त्यावेळेस एका भिंतीच्या समोर उभे राहा, कॅमेरासमोर ठेवा आणि स्वतःसोबत बोलून बघा किंवा आरशात बोलण्याची प्रॅक्टिस करा, तर ते केल्याने सुद्धा थोडा कॉन्फिडन्स मिळू शकतो.
1: ओके, सो म्हणजे केल्याने होतं आहे रे, आधी केल्याचे पाहिजे.
0: अगदी अगदी.
1: ओके, पण म्हणजे हे सगळ्याच डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन बद्दल तू म्हणू शकशील का की आपण ते जेवढं जास्त करतो तेवढं जास्त आपल्याला येत जातं?
0: मुळातच कॉन्टेंट क्रिएशनच्या बाबतीत ना एक गोष्ट कायम लक्षात ठेवली पाहिजे की याचं असं काही सक्सेस किंवा त्याच्यावरती यशस्वी होण्याचं असं काही हँडबुक असूच शकत नाही, कारण ते रोज बदलत आहे. म्हणजे ज्या गोष्टीला मी आज सक्सेसफुल मानतो किंवा जी गोष्ट मला आज आवडते आहे ती उद्या कम्प्लिटली वेगळी असणार आहे. म्हणजे जर आपण सोशल मीडिया बाबतीतले ट्रेंड जरी बघत गेलो की ज्यावेळेस सोशल मीडियावरती कॉन्टेंट सुरू झाला त्यावेळेस वाईन पद्धतीचा एक व्हिडिओ आहे, त्याला वाईन्स म्हणायचं आहे की डेली वाईन असायचे लोक, ते वाईन पोस्ट करायचे. नंतर व्लॉग्स आले, मग कॉमेडी स्केचेस आले, आता पॉडकास्ट जास्त चालतात. याचा अर्थ त्या काळात ज्या वाईन्स होत्या त्या आता अनसक्सेसफुल आहेत का? तर नाही, त्याचे पॅरामीटर्सच बदलले. त्यामुळे वेगवेगळ्या काळात वेगवेगळे पॅरामीटर्स सेट होतात आणि त्याच्यानुसार तुम्हाला ऍडजस्ट करत राहणं आणि त्या पद्धतीचा कॉन्टेंट बनवणं हेच खरं तर खरं. त्यामुळे हे सतत इव्हॉल्व होत राहणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही त्या नवीन गोष्टी करून बघत नाहीत तोपर्यंत तुम्हाला त्या कशा करायच्या आणि आणखीन चांगल्या कशा करायच्या हे कळू शकत नाही.
1: म्हणजे काळाबरोबर ऍडजस्ट होणं ही गोष्ट खूप जास्त महत्वाची आहे सोशल मीडियाच्या बाबतीत, स्पेशली किंवा डिजिटल कॉन्टेंट क्रिएशनच्या बाबतीत
0: खूप जास्त महत्वाची आहे.
1: पण मग मी मुळात कॉन्टेंट क्रिएशन सुरू करताना हे माझा तो स्वभाव आहे का, किंवा या सगळ्याचा विचार करणं हे कॉन्टेंट क्रिएशन सुरू करण्याच्या आधी करावा हा विचार असं तुला वाटतं का?
0: हो, मला एक खूप प्रामाणिक प्रश्न स्वतःला विचारावासा वाटतो ज्यांना कुणाला कॉन्टेंट मध्ये यायचं आहे आणि कॉन्टेंट क्रिएशन करायला सुरुवात करायची, तो म्हणजे मला हे कशासाठी करायचं आहे. बऱ्याचदा सगळ्यांकडे काय करायचं याची उत्तरं असतात की मला या पद्धतीचे व्हिडिओ बनवायचे आहेत, मला कुकिंगचे व्हिडिओ बनवायचे आहेत, मला ब्लॉग बनवायचा आहे, मी काहीतरी घरी विणकाम करतो किंवा करते आणि मला त्याचा काहीतरी एक व्हिडिओ बनवायचा आहे, माझ्याकडे मांजर आहे मला त्या मांजराचे व्हिडिओ बनवायचे आहेत. काय करायचं आहे याच्याकडे आपल्याला आपण इतके सतत तो कॉन्टेंट कन्झ्युम करत असतो की आपल्याला काय करायचं याच्याबद्दलची क्लॅरिटी असते किंवा नसली तरी आपल्याला ऑप्शन्स असतात. पण हे का करायचं याचं उत्तर मला वाटतं आधी शोधलं पाहिजे कॉन्टेंट करायला सुरुवात करण्याआधी की का करायचंय हे मला इतर लोक करतायत म्हणून करायचंय, मला फेमस व्हायचंय म्हणून करायचंय. म्हणजे हाही एक गोल असायला मला वाटतं हरकत नाहीये, कारण जर तुम्हाला सोशल मीडिया माध्यमाचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचता येणार आहे तर हाही एक गोल असायला हरकत नाही. पण मला हे करताना माझा उद्देश काय आहे, कशासाठी करायचं आहे हे जर मला माहीत असेल तर त्या पद्धतीनं मला माझा कॉन्टेंट तयार करता येतो.
1: चालेल, आपण बोलूया याच्याबद्दल आणखी, पण आता एक गाणं ऐकूया. चालेल.
0: येस.

0: नमस्कार श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम गोल्ड वाहिनी 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आपला कार्यक्रम चालू आहे युवा तरंग आणि आपण संवाद साधतोय ओमकार जाधव यांच्याशी. हाय ओमकार.
1: हॅलो.
0: हां, तर आपण बोलत होतो की कॉन्टेंट कसा क्रिएट करायचा याच्यापेक्षा म्हणजे कुठला कॉन्टेंट क्रिएट करायचा हे जितकं महत्वाचं आहे तितकाच तो का क्रिएट करायचा हेही महत्वाचं आहे. तर ते समजा माझ्याकडे क्लॅरिटी आहे की हो या गोष्टीसाठी मी कॉन्टेंट क्रिएट करू इच्छिते, पण तो चालण्यासाठी असं म्हणजे काही त्याला एक ठोकताळे आहेत का की अमुक अमुक पद्धतीने कॉन्टेंट तयार केला तर तो 100% म्हणजे ते बदलत राहणार हे तू आत्ता सांगितलंस, पण काही बेसिक्स असतात की ह्या गोष्टी ह्या करायलाच लागतात तर तुमचा बऱ्यापैकी चालू शकतो कॉन्टेंट, असे काही अशा काही गोष्टी आहेत का?
1: एकतर वेगवेगळ्या पद्धतीचे ट्रेंड असतात, ते ट्रेंड ऑब्झर्व करत राहणं खूप महत्वाचं असतं. आणि बऱ्याचदा आपल्याकडे भारतात सुद्धा ज्या पद्धतीचा कॉन्टेंट तयार होतो आणि त्याचा एक वेव्ह निर्माण होतात, म्हणजे जसं US कॅनडामध्ये ज्यावेळेस पॉडकास्ट आपल्याकडे येण्याआधी एक किमान वर्ष 1.5 वर्ष तिकडे पॉडकास्ट चालू होते, तर त्याच्यावरनं अंदाज येतो की आता भारतात सुद्धा पॉडकास्ट यायला सुरुवात होतील. आणि त्यात काळात आम्ही सुद्धा पॉडकास्ट करायला सुरुवात केली, त्याच्यामुळे आम्हाला मराठीतलं पहिलं पॉडकास्टचं प्लॅटफॉर्म बनता आलं आणि त्यामुळे पॉडकास्ट मराठीत आम्हाला इस्टॅब्लिश करता आलं. त्यामुळे हे ऑब्झर्व करत राहणं एक महत्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कुठल्याही कॉन्टेंटच्या बाबतीत कायम वर्क करते ती म्हणजे तुम्हाला गोष्ट सांगता येते का, कारण कॉन्टेंट म्हणजे अल्टिमेटली काय आहे हा ही गोष्ट आहे. मला लोकांच्या इमोशन्स पर्यंत त्यांच्या भावनांपर्यंत पोहोचता येतं का याच्यासाठी सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे गोष्ट आहे. म्हणजे माझा दिवस कसा गेला आणि मग मी ऑफिसवरनं परत येताना कसं कुणीतरी येऊन माझ्या गाडीसमोर आलं आणि मग माझं त्याच्यासोबत भांडण झालं, जितकं जास्त रंजक पद्धतीनं मी हे सांगू शकेल तितकं जास्त समोरचा माणूस माझ्या गोष्टीमध्ये खेळून राहील आणि तोच मला कॉन्टेंट म्हणून लोकांपर्यंत पोहोचवता येईल. तर मला गोष्ट सांगता येते का, तर जर काही प्रायमरी स्किलसेट मला जर हवा असेल कॉन्टेंट तयार करण्याआधी तर मला वाटतं सगळ्यात प्रायमरी स्किलसेट हा स्टोरी टेलिंग हा असू शकतो. आणि मग त्यासाठी डिजिटल कॉन्टेंट क्रिएट करतानाचा एक सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे मी पहिल्या 3 ते 5 सेकंदात काय सांगतो आहे, कारण ज्या पद्धतीचा कॉन्टेंट सतत आपल्या अंगावर येऊन आदळत असतो मी सतत माझ्याकडे इतके ऑप्शन्स आहेत. म्हणजे असं हे बऱ्याचदा कमी हे खूप कमी होतं की मी कुठला तरी पिक्चर लागला किंवा फिल्म बघायला गेलो आणि मला पहिल्या 5 मिनिटात फिल्म आवडली नाही म्हणून उठून आलं, कारण आपण त्या फिल्मचे पूर्ण पैसे भरलेले असतात. आपण किमान इंटरव्हल पर्यंत तरी ती फिल्मला थांबतो आणि विचार करतो की अच्छा आता थांबलोच आहोत तर बघून जाऊ. पण हे डिजिटल कॉन्टेंटच्या बाबतीत असं होत नाही. पहिल्या 3 सेकंदात 2 सेकंदात जर ते मला आवडलं नाही तर मी ती रील पुढे सरकवून टाकतो. तर पहिल्या 3 ते 5 सेकंदात मला तो हुक तयार करता येतो का, मला लोकांना ते कारण देता येतंय का ज्यामुळे ते ती पूर्ण कॉन्टेंट बघू शकतील, तर याचा एक साधारण अंदाज असावा लागतो. मग ती गोष्ट मला त्या शेवटच्या सेकंदापर्यंत त्यांना नेण्यासाठी मला ती खेळवून ठेवून रंजक पद्धतीनं सांगता येते का, त्यामुळे स्टोरी टेलिंग हा अत्यंत महत्वाचा भाग आहे कॉन्टेंट क्रिएट करतानाचा.
0: पण मग तुला असं वाटतं का की मी समजा एक चांगली स्टोरी टेलर आहे म्हणजे ऑफलाईन, ऑनलाईन माझा काही प्रेझेन्स नाहीये, पण मी एक चांगली स्टोरी टेलर आहे, मी गोष्ट सांगायला लागले की लोक ऐकत राहतात, तर मी एक उत्तम डिजिटल कॉन्टेंट क्रिएटर होऊ शकते नक्की?
1: मला वाटतं सगळेच चांगल्या कॉन्टेंट क्रिएटर होऊ शकतात. आपण सगळ्यांना आपल्याला गोष्टी सांगायला आवडतात, आपल्या सगळ्यांना गोष्टीत रमायला आवडतात, तर त्यामुळे सगळेच जण चांगला कॉन्टेंट क्रिएटर होऊ शकतात. पण फक्त वेगवेगळ्या माध्यमासाठी लिहिताना कॉन्टेंट तयार करताना त्याची त्याची एक विशिष्ट शैली असते, त्याचं त्याचं एक विशिष्ट व्याकरण असतं, ते समजून घेण्याची गरज आहे. म्हणजे जर मला माहितीये तू सुद्धा लिहितेस, तर ज्यावेळेस आपण कुठल्याही वर्तमानपत्रासाठी लिहितो त्यातल्याच पुरवणीसाठी लिहितो किंवा एखाद्या दिवाळी अंकासाठी लिहितो त्यावेळेस त्याचे टोन कसे बदलतात. ज्यावेळेस मला कुठल्या तरी सोशल मीडिया ऍपसाठी सुद्धा लिहायचं आहे आणि त्याच्या वॉलवरती मला एक गोष्ट सांगायची आहे त्यावेळेस त्याची भाषा बदलते, त्यात येणारी उदाहरणं बदलतात, त्याची एक विशिष्ट शैली असते ती बदलते. याचा जर मी अभ्यास केला तर मला त्या त्या मीडियमसाठी त्या त्या प्लॅटफॉर्मसाठीचा कॉन्टेंट आणि त्यासाठीचं स्टोरी टेलिंग अगदी सहज करता येतं. त्यामुळे ते प्लॅटफॉर्म समजून घेणं की त्याची गरज काय आहे, त्याच्यामध्ये मी काय ऑफर करू शकतो किंवा काय ऑफर करू शकते याची एक आयडेंटिटी तयार करणं आणि त्यानुसार कॉन्टेंट तयार केला तर मला वाटतं यशस्वी होण्याचे हे 2-3 चांगले टप्पे असू शकतात.
0: सो तुझ्या मते डिजिटल कॉन्टेंट क्रिएशन सुरू करण्यापूर्वी आणि सुरू केल्यानंतरसुद्धा ऑब्झर्वेशन हा खूप मोठा त्याच्यात भाग असतो. म्हणजे तुम्हाला सतत गोष्टी ऑब्झर्व कराव्या लागतात आणि कुठल्या चालतायत कुठल्या नाही चालतायत या म्हणजे हे ऑब्झर्व करूनच तुम्हाला पुढे तुमचा कॉन्टेंट कसा क्रिएट करायचा आहे त्याच्यात काय बदल करायचे आहेत हे जाणून घ्यायला लागतं.
1: अगदी बरोबर.
0: ओके, ही खूप मोठी गोष्ट आहे. पण मग ह्या सगळ्यात पेशन्स खूप लागत असेल ना, कारण ऑब्झर्व करायला तुझ्याकडे खूप मोठा डेटा लागतो. म्हणजे खूप मोठा नसला तरी महिना दोन महिने तीन महिन्याचा तरी कमीत कमी डेटा लागतो आणि त्याच्यानंतर त्याचा बेस तयार करून पुढचा कॉन्टेंट तयार होणार आणि मग त्याचे रिझल्ट मिळणार
1: मला वाटतं. आणि ऑब्झर्व करण्यासाठी सतत मला काहीतरी कन्झ्युम करायला पाहिजे किंवा बाहेर जायला पाहिजे असंही नाही. एक गोष्ट मला कायम सांगायला आवडतं ते म्हणजे क्रिएट व्हॉट यू वुड कन्झ्युम. तुम्ही स्वतः जे कन्झ्युम करू शकाल, तुम्हाला स्वतःला ज्या पद्धतीचा कॉन्टेंट आवडेल त्या पद्धतीचा कॉन्टेंट तरी तयार करायला लागा. तर तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा की मी एखादी रील बघतो आहे किंवा एखादा व्हिडिओ बघतो आहे ते काय कारणासाठी बघतो आहे, मला काय आवडतं यातलं ज्यामुळे मी परत परत कॉन्टेंट बघतो आहे, एखाद्या चॅनलला मी सबस्क्राईब केलं असेल तर मी का केलं असेल. जर तुम्हाला बाहेर ह्याचा काय म्हणूयात बर्डन घेण्याची याचा प्रेशर घेण्याची अजिबात गरज नाही की मला सतत ऑब्झर्व करत राहायचंय. तुम्ही स्वतःच्या सवयी जरी ऑब्झर्व केला तरी त्यातनं आपल्याला पॅटर्न लक्षात येतात आणि त्या पॅटर्न लक्षात आले की मग आपण त्यानुसार आपला कॉन्टेंटच्या पद्धतीनं वळवू शकतो.
0: खरंय, म्हणजे स्वतःचा सुद्धा नुसता अभ्यास केला, आपण स्वतःला फक्त नीट ओळखलं पाहिजे आधी आणि मग आपलीच गोष्ट आपण बाकीच्यांना सांगत गेलो वेगवेगळ्या पद्धतीने किंवा योग्य त्या पद्धतीने. तू म्हणालास तसं की प्लॅटफॉर्मची जशी आवश्यकता आहे त्याप्रमाणे, तर मला वाटतं डिजिटल कॉन्टेंट क्रिएशनमध्ये आपण सुद्धा काही ना काहीतरी पुढे करू शकू. तर हा असा कॉन्फिडन्स आणि इतकी माहिती इतकी तपशीलवार दिल्याबद्दल आणि तुझ्या बिझी शेड्यूलमधून या मुलाखतीसाठी वेळ काढल्याबद्दल तुझे खूप खूप आभार. मी संपूर्ण आकाशवाणी परिवारातर्फे तुझे आभार मानते.
1: खूप खूप आभार, मलाही खूप छान वाटलं. अनेक वर्षांनंतर आकाशवाणीवर तुझ्या गप्पावरून मला छान वाटलं, कारण मी कायम ऐकत आलोय आणि आज मला इथे गप्पा मारता आल्या आणि गप्पा मारणं हेच माझं काम असल्यामुळे.
0: तर तुझे परत एकदा आभार आणि इथेच आपण आता आपल्या कार्यक्रमाची वेळ संपत आली तर जाता जाता आपण एक गाणं ऐकूया फक्त.
1: नक्की.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर. श्रोते हो, रंजक सफरमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींबद्दल बोलतो, वेगवेगळ्या प्रकारची गाणी ऐकतो. तर आज आपण गाणी जी ऐकणार आहोत त्याच्यात मला तुम्हाला काय नोटीस करून द्यायचं आहे किंवा तुमच्या काय लक्षात आणून द्यायचं आहे असं म्हटलं तर ती आहे संगीतकारांची कमाल. आपण बरीच गाणी ऐकतो आणि त्याच्यात आपल्याला वेगवेगळे आपल्या मनात भावतरंग उमटतात ती गाणी ऐकल्यानंतर, पण काही काही गाणी आपल्याला खूप लक्षात राहतात. तर त्या गाण्यांमध्ये काय असं युनिक असतं? तर काही गाण्यांमध्ये तुम्ही लक्षात घ्या, म्हणजे तुम्ही पाहिलं असेल तर एक एखादा विशिष्ट आवाज असतो ज्यामुळे आपल्याला असं वाटतं की अरे हे खरंच आपल्या आजूबाजूला घडतं आहे. म्हणजे एखाद्या गाडीत बसून आपण चाललो आहोत कुठेतरी, एखाद्या बागेत बसलोत आणि आपल्या आजूबाजूला फुलं फुललेत, त्याच्यावर जे भुंगे आलेत त्यांचा काहीतरी एक असा एक गुंजारव आहे, अशा वेगवेगळ्या गोष्टी खरोखर आपल्या आजूबाजूला आहेत की काय असा भास निर्माण होतो त्या गाण्यांमधनं. आणि मला असं वाटतं की ही पूर्णपणे संगीतकारांची कमाल असते की कवी लिहितात जे काय त्यांना लिहायचं असतं, व्यक्त व्हायचं असतं. सिनेमामध्ये वगैरे सिच्युएशनप्रमाणे गाणी लिहिली जातात, तयार केली जातात, पण संगीतकार हा खरोखर म्हणजे त्या गाण्यामध्ये प्राण आणतो, तो जीव ओततो स्वतःचा ते गाणं तयार करताना आणि ते गाणं जिवंत करतो. अशी आज आपण काही गाणी ऐकणार आहोत आणि अर्थातच कार्यक्रम रंजक सफर असल्या कारणाने आपली प्रश्नमंजुषाही ह्या कार्यक्रमात आज होणार आहे. मी एकच प्रश्न विचारणार आहे पण त्याचं उत्तर मी जे काही बोलत असेन त्यातच तुम्हाला सापडेल आणि म्हणूनच हा कार्यक्रम तुम्ही लक्षपूर्वक ऐका. आणि हे जे मी आत्ता सगळं म्हटलं की असा जो भास आपल्या आजूबाजूला गोष्टी असल्याचा निर्माण होतो त्या चालीवरचं एक गाणं आता आपण ऐकूया. त्या गाण्याबद्दल मी पुन्हा तुम्हाला आणखी काही सांगेनच, पण आधी आपण एक गाणं ऐकूया.

नमस्कार श्रोते हो, आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की आज आपण अशी गाणी ऐकणार आहोत जी ऐकताना आपल्याला असं खरोखरच वाटतं की अमुक एक गोष्ट, त्या गाण्यात जी वर्णन केलेली गोष्ट आहे ती आपल्या आजूबाजूला घडते आहे. आता हे जे गाणं आहे रुणुझुणू रुणुझुणू रे भ्रमरा, तर त्याच्यात सुरुवातीचं जे मधलं सुरुवातीचं सुद्धा आणि मधलं सुद्धा काही एक म्युझिक आहे, बासरीचा जो तुकडा आहे त्यातला, तो जर तुम्ही नीट ऐकलात तर तुम्हाला खरोखरच असं वाटेल की एखादा भुंगा तुमच्या जवळच असलेल्या कुठल्या तरी फुलावर येऊन बसलाय आणि तो तिथे असा आवाज करत करत तो काय मध पितोय किंवा जे काही त्याचं करायचं आहे. तर तो जो एक ते नादमाधुर्य जे आहे की असं खरंच वाटतं ना की आहे समोर भुंगा, हे ही कमाल कोणाची आहे तर ती त्या संगीतकारांची आहे ना. अर्थातच असे आपल्या मराठीमध्ये एकापेक्षा एक संगीतकार आहेत आणि म्हणूनच त्यांनी अप्रतिम गाणी तयार केलेली आहेत. तर अशी आपली आज काही गाणी ऐकण्याचं आपण ठरवलं आहे. तर तसं अजून एक गाणं आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की तुम्ही खरोखरच बैलगाडीत बसला आहात, म्हणजे तुम्ही प्रत्यक्षात कधी बैलगाडीत बसला असाल किंवा नसाल हे तुमच्यावर आहे, पण तुम्ही बसला नसाल तरी तुम्हाला असं म्हणजे एक हल्ली व्हर्च्युअल टूर असतात बघा, एखादी गोष्ट आपण प्रत्यक्ष केलेली नसते पण ती व्हर्च्युअल टूर आपण जर केली तर आपल्याला असं वाटतं की अरे हो आपण खरोखरच तिथे जाऊन पोहोचलो की काय, की एखादं वस्तू संग्रहालय असतं आणि त्यांची व्हर्च्युअल टूर ते आपल्याला

घडवून आणतात आणि मग आपल्याला असं वाटतं की अरे आपण खरंच त्या वस्तू संग्रहालयात जाऊन बसलोत आणि ती अशी त्यांची सगळी जी एक्झिबिट्स आहेत ती आपण बघतोय. तर असं मी आपण म्हटलं तसं एक असं तुम्हाला बैलगाडीत बसल्याचा भास निर्माण करणारं गाणं आता ऐकूया.

मग मंडळी, वाटलं की नाही तुम्हाला बैलगाडीत बसल्यासारखं? त्या बैलगाडीच्या चाकाला असलेल्या उंगरांचा एक विशिष्ट आवाज, किंवा त्या बैलगाडीचा जो स्पीड असतो त्यामुळे एक एक विशिष्ट आवाज त्या बैलगाडीतनं येत असतो, तसा थोडासा त्या गाण्याला असलेला ठेका, या सगळ्या सगळ्या गोष्टींमुळे मला तरी असं वाटलं की खरोखरच आपण बैलगाडीत बसलो आहोत की काय. तसं अजून एक गाणं आहे ज्याच्यात आपल्याला खरोखरच ट्रेनमध्ये बसल्यासारखं वाटतं, म्हणजे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना ते गाणं अनेक वर्ष आवडत आलेलं आहे. पण ही गोष्ट तुम्ही आता त्या आता मी गाणं ऐकवते तुम्हाला आणि त्याच्यात तुम्हाला ती गोष्ट बघा तुम्हाला जाणवते का.

0: सर पर्सनल लोन ऑफर है।
1: पुनः ब्लॉक करून टाकतो।
0: सर फ्री ट्रिप टू दुबई।
1: यार हे सुद्धा ब्लॉक। यार कितीदा ब्लॉक करू?
2: फक्त फोन वरती ब्लॉक करून स्पॅम थांबणार नाही। प्रत्येक वेळी नवा नंबर येतो।
1: मग काय करू?
2: कॉल उचल आणि मग ट्राय डीएनडी ऍप वर रिपोर्ट कर। कॅटेगरी सिलेक्ट कर, बँकिंग, ट्रॅव्हल, इन्शुरन्स आणि सबमिट। बस फक्त काही सेकंदांचं काम।
1: म्हणजे सगळे स्पॅम कमी होतील?
2: हो, रिपोर्ट झाल्यावर लगेच ऍक्शन सुरू होते। फक्त ब्लॉक नाही, रिपोर्ट करणं आवश्यक आहे। TRAI डीएनडी ऍप प्ले स्टोअर किंवा ऍप स्टोअर वरून आताच डाऊनलोड करा आणि रिपोर्ट करणं चालू करा।
3: नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz आणि आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर। मी आहे तुमची मैत्रीण मधुरा बाळ आणि आपण अशी गाणी ऐकतोय ज्याच्यात काही अशा आवाजांमुळे असं आपल्याला वाटतं की खरोखरच त्या गाण्यामध्ये जी सिच्युएशन आहे ती आपल्या बाजूला पण आहे की काय, असा आपला एक भास निर्माण होतो। आणि आत्तापर्यंत आपण जी गाणी ऐकली त्याच्यात असं आहे की एखादं विशिष्ट वाद्य वापरून, म्हणजे ऋणुझुणू रे ब्रह्मामध्ये बासरी वापरलेली आहे किंवा एक घुंगरांचा आवाज आहे याच्यात डौल मोराच्या मानसामध्ये, किंवा आत्ता आपण जे गाणं ऐकलं मामाच्या गावाला जाऊया ते एक विशिष्ट गाडीचा आवाज त्याच्यात काढला गेलेला आहे। तर ती वेगवेगळी वाद्य वापरून हे आवाज काढले गेलेले आहेत। पण काही काही गाणी अशी असतात जी ऐकल्यानंतर त्या चालीमध्येच असा एक फील असतो की त्या चालीमुळे आपल्याला असं वाटतं की ती सिच्युएशन आपल्या आजूबाजूला आहे का। उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला झोपाळ्यावर प्रत्येकजण आपल्यापैकी प्रत्येकजण झोपाळ्यावर बसलेला आहे, लहानपणी म्हणा किंवा इव्हन मोठेपणी सुद्धा। एस्पेशली जर तुमच्या गावाला मोठा झोपाळा असेल तर तिथे बसणं होतंच। तर ते जे आहे की झोपाळ्यावर बसल्यानंतर एक आपल्याला एक वेग मिळतो आपल्या शरीराला सुद्धा, आणि तो एक वेगळा असा एक ती एक ठेका असतो, त्याला एक ताल असतो, तर तो ताल आपल्याला त्या गाण्याच्या चालीतून जाणवतो। मी गाणं ऐकवते आणि मग तुम्ही मला सांगा की तुम्हाला कसं वाटलं ते गाणं ऐकताना।

मग मंडळी, वाटलं का तुम्हाला झोपाळ्यावर बसल्यासारखं? मला तरी हे गाणं ऐकताना नेहमी असं वाटतं की आपण खरोखरच एखाद्या अशा संथलईत जाणाऱ्या झोपाळ्यावर बसलोत आणि ते जे गायिका गाते ते सगळं आपण मनात आपल्या येतं आहे आणि पुढे आपण बरंच आपला कल्पनाविलास चालू आहे असं मला नेहमी वाटतं हे गाणं ऐकताना. या गाण्याचे संगीतकार होते कौशल इनामदार आणि त्यांची तुम्ही बघा बरीच गाणी अशी आहेत ज्याच्यात तुम्हाला खरोखरच असं वाटतं की ती सिच्युएशन जी आहे ती आपल्या आजूबाजूला आहे. त्यांचं अजून एक गाणं आपण ऐकूया ज्याच्यात त्यांनी पूर्ण म्हणजे त्या गाण्यात वर्णन आहे पावसाळ्याचं, पण त्या संगीत जे त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला असं वाटतं की खरोखरच एखाद्या एका चिंब भिजलेल्या परिसरात आपण बसलो आहोत, हवेत छान गारवा आहे. ऐकूया मनचिंब पावसाळी.

मला कायम हे गाणं ऐकताना ना असं भरपूर कोसळणाऱ्या पावसात जरा विसावा पावसाने घेतला की कसं एखाद्या दुपारी वाटतं. खूप कोसळला आहे पाऊस, पण आता जरा विसाव्या त्याने घेतला आहे आणि छान दुपारची वेळ आहे. आणि असं ह्या गाण्यात मला कायम हेच वाटत राहतं. तुम्हाला काय वाटतं हे गाणं ऐकताना, किंवा हे आत्ता गाणं ऐकल्यानंतर तुम्हाला हे तेच वाटलं का जे मला वाटतंय, हेही तुम्ही मला सांगू शकता. आणि अजून एक गाणं मी तुम्हाला ऐकवणार आहे ज्यामध्ये तुम्हाला असं खरोखरच वाटेल की आपण म्हणजे ते गाणं आता तुम्हाला मी सांगते, असा हा भेभानवारा हे गाणं आहे ते. आणि त्याच्यात त्या गाण्याची गंमत अशी आहे की त्या गाण्याचे शब्दही तितकेच पॉवरफुल आहेत त्या गाण्यात, आणि म्युझिकही तसंच आहे. म्हणजे ते गाणं ऐकताना तुम्हाला त्या गायिकेच्या म्हणजे त्या नायिकेच्या मनातली वादळं आणि ज्या प्रत्यक्ष वादळात ती अडकली आहे ह्या दोन्हीचा एका वेळेला फील घेता येतो. मी तुम्हाला ते गाणं ऐकवते आणि त्या गाण्यानंतर मी तुम्हाला आपल्या प्रश्नमंजुषेचा प्रश्न विचारेन.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz आणि न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. आपण आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर आणि आपण ऐकत आहोत अशी गाणी ज्याच्यामध्ये आपल्याला खरोखरच असं वाटतं की त्या गाण्यातली जी सिच्युएशन आहे ती आपल्या आजूबाजूला आहे की काय, म्हणजे ही आहे खरी सगळी संगीतकारांची जादू. आत्तापर्यंत आपण खूप गाणी ऐकली आणि आत्ता वेळ झालेली आहे आपल्या प्रश्नमंजुषेची. तर आपण आत्तापर्यंत जी गाणी ऐकली त्यातलं एक गाणं आहे गर्दनिळा गगनझुला, ज्याच्यात जे ऐकल्यानंतर मला तरी असं वाटतं की आपण खरोखरच झोपाळ्यावर बसलेले आहोत. आणि तर ह्या गाण्याचे संगीतकार कोण आहेत हे मी सांगितलं बोलता बोलता, तर हाच प्रश्न आहे की या गाण्याचे संगीतकार कोण आहेत. तुम्हाला तुमचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर आपले क्रमांक तुम्हाला माहीत आहेतच, पण तरी मी परत एकदा सांगते 0225415 4134 आणि 0225415 4135.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची FM गोल्ड वाहिनी 100.1 MHz. आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर, आणि त्यात मी तुम्हाला असा प्रश्न विचारला आहे की गर्दनेळा गगन झुला ह्या गाण्याचे संगीतकार कोण आहेत. आणि आपल्या खूप अशा श्रोत्यांनी फोन करून त्यांचं उत्तर कळवलं आहे, त्यातल्या खूपशा श्रोत्यांनी बरोबर उत्तरसुद्धा दिलेलं आहे. त्यांची नावं अशी आहेत: दीपाली विचारे, दीपा पालकर, नीलम राणे, ज्ञानेश्वर जठार, अपर्णा चितारी, मंगला शेठ, उदय नाईक, शुभलक्ष्मी मस्तकार, काशीनाथ क्रमवंत यांनी सगळ्यांनी बरोबर उत्तरं दिलेली आहेत. आणि माधवी जोशी आणि प्रमोद राऊत यांनी उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हालाही तुमचं उत्तर आमच्यापर्यंत पोहोचवायचं असेल तर मी क्रमांक पुन्हा एकदा सांगते: 0225415 4143 आणि 0225415 4135.

नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात आकाशवाणीची एफ एम गोल्ड वाहिनी 100.1 MHz. आपला कार्यक्रम चालू आहे रंजक सफर, आणि मी प्रश्न विचारला होता आपल्या प्रश्नमंजुषेच्या कार्यक्रमासाठी की गर्द निळा गगन झुला ह्या गाण्याचे संगीतकार कोण आहेत, आणि आपल्या खूप श्रोत्यांनी पुन्हा फोन करून बरोबर उत्तरं दिलेली आहेत. तर उत्तरं देणाऱ्या मंडळींची नावं आहेत जगन्नाथ केदारे, माधुरी पवणेकर, वसंत वारुंडेकर आणि श्री शशिकांत म्हणून आहेत, त्यांनी ही बरोबर उत्तर दिलेलं आहे. या व्यतिरिक्त अविनाश दिवेकर, संजय गांधी, जगन्नाथ केदारे, शुभलक्ष्मी मस्तकार ह्या सगळ्यांनी सुद्धा फोन करून कार्यक्रम आवडत असल्याची प्रतिक्रिया दिलेली आहे. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आता आपल्या कार्यक्रमाचीही वेळ संपत आलेली आहे, तर मी जाता जाता एक छान गाणं ऐकवते जी आपली आजची थीम आहे. म्हणजे त्या गाण्यासारखं आपल्या आजूबाजूला काही घडत आहे का असं आपल्याला वाटतं, तर असं अजून एक गाणं मी तुम्हाला ऐकवते. आणि रंजक सफर या कार्यक्रमात मी मधुरा बाळ तुमची इथेच अनुमती घेते. धन्यवाद.

0: खासगी उद्योगांसाठी तसंच स्टार्टअप उद्योगांसाठी या क्षेत्रात प्रचंड संधी असून देशातल्या प्रतिभेला आणि नवोन्मेषाला यामुळे चालना मिळेल.
1: संयुक्त राष्ट्र महासभेच्या 81व्या सत्राच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांची भेट घेतली. या बैठकीत भारत अमेरिका संबंधांसह रशिया आणि इराणवर अमेरिकेने घातलेल्या निर्बंधांबाबत भारताच्या हितसंबंध आणि चिंतांवर चर्चा झाली. भारताच्या आर्थिक हितांचं संरक्षण आणि ऊर्जा सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील अशी भारताची भूमिका आहे. दरम्यान रुबिओ यांनी भारत अमेरिका धोरणात्मक भागीदारी आणि प्रमुख प्रादेशिक प्राधान्यक्रमांवर दोन्ही देश समन्वय साधत असल्याचं सांगितलं. रशिया आणि युक्रेन दरम्यान ऊर्जा आणि धान्य क्षेत्रांपुरत्या मर्यादित युद्धविरामावर विचार करण्यास अमेरिकेनं तयारी दर्शवली आहे. या दोन्ही देशांनी या व्यवस्थेबाबत स्वारस्य दाखवल्याचं अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी सांगितलं. मात्र अद्याप याबाबत कोणताही प्रस्ताव किंवा करार झालेला नाही हे त्यांनी स्पष्ट केलं. मॉस्को आणि किएव या दोन्ही बाजूंशी यासंदर्भात चर्चा झाल्याचं त्यांनी सांगितलं. मर्यादित युद्धविरामामुळे युद्ध संपणार नसलं तरीही दोन्ही देशांमधला तणाव कमी होऊन चर्चेसाठी अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असंही ते म्हणाले. जम्मूमध्ये उधमपूर इथल्या लष्कराच्या नॉर्दर्न कमांड मुख्यालयाला आज हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल ए पी सिंग यांनी भेट देऊन सद्यस्थिती आणि सज्जतेचा आढावा घेतला. वेस्टर्न एअर कमांड आणि नॉर्दर्न कमांड या दोन विभागांमध्ये धोरणात्मक आणि सामरिक अशा सर्व स्तरांवर दिसलेला उत्कृष्ट समन्वय आणि संयुक्त कार्यपद्धती ही भविष्यातल्या मोहिमांसाठी एक आदर्श असल्याचं सिंग यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मध्य प्रदेश सरकारकडून दिला जाणारा प्रतिष्ठित राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर झाला आहे. भारतरत्न लता मंगेशकर यांच्या जयंतीनिमित्त इंदूर इथं येत्या सोमवारी होणाऱ्या कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाईल. 5,00,000 रुपये आणि प्रशस्तीपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. सिकल सेल या सार्वजनिक आरोग्य समस्या बनलेल्या आजाराचं 2047 पर्यंत पूर्णपणे निर्मूलन करण्याच्या उद्देशाने राष्ट्रीय सिकल सेल अॅनिमिया निर्मूलन मोहीम सुरू केल्याची माहिती आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या सचिव पुण्य सलीला श्रीवास्तव यांनी आज दिली. ते आज न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेच्या 81व्या अधिवेशनादरम्यान 1SCD या सिकल सेल आजारावरच्या उपचारांविषयीच्या जागतिक भागीदारी कार्यक्रमात बोलत होत्या. सिकल सेल आजाराबाबत समान समन्वित आणि शाश्वत जागतिक उपाययोजनांसाठी भारताने आपली वचनबद्धता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे असं त्या म्हणाल्या. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेच्या 6व्या दिवशी देखील भारतीय खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात यशस्वी कामगिरी केली. या यशस्वी घोडदौडीबद्दल अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
0: आशियाई स्पर्धेच्या आजच्या दिवसाची सुरुवात वुशूमध्ये रोशिबिना देवीच्या रौप्य पदकाने झाली. महिलांच्या 60 किलो सांडा प्रकारात रोशिबिना देवीने रौप्य पदक पटकावलं. अंतिम सामन्यात तिला चीनच्या झांग शियाओ कडून पराभव पत्करावा लागला. आशियाई क्रीडा स्पर्धेतलं तिचं हे तिसरं पदक आहे. नौकानयनात पुरुषांच्या डबल स्कल्स प्रकारात सतनाम सिंग आणि सलमान खान यांनी कांस्य पदक जिंकलं. आनंदजीत सिंग नरुका आणि परिनाज धालीवाल यांनी आज मिश्र स्किट प्रकारात कांस्य पदक पटकावलं. टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला, सिंड्रेला दास आणि यशस्विनी घोरपडे, दिया चितळे या भारतीय जोड्यांनी उपउपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. पुरुष कबड्डीमध्ये भारतीय संघानं चिनी तैपेईच्या संघाला 37-21 असा पराभूत करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या गटात भारताचा हा सलग चौथा विजय असून या विजयामुळे भारताचं पुरुष कबड्डीमधलं पदक निश्चित झालं आहे. महिला कबड्डी संघानं देखील इराणच्या संघाचा 37-23 असा पराभव केला. या संघाचा पुढचा सामना जपान बरोबर होणार आहे. भारत या स्पर्धेत 15 पदकांची कमाई करून पदक तालिकेत 13व्या स्थानावर आहे. यात 1 सुवर्ण, 6 रजत आणि 8 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेत वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात यश मिळवणाऱ्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे.
1: उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू झाला तर अनेक जण जखमी झाले. काल रात्री ही दुर्घटना घडली. ही बस नोएडाकडून आग्र्याच्या दिशेनं जात होती आणि त्यात 35 प्रवासी होते. वाटेत दयानाथपूर इथे अचानक बसने पेट घेतला. आगीतून वाचण्यासाठी चालकाने त्वरित बस थांबवली आणि प्रवाशांनी खिडक्यांमधून उड्या टाकून सुटका केली. मात्र 9 प्रवासी आतच अडकल्यानं त्यांचा मृत्यू

झाला. आगीची माहिती मिळताच पोलीस आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी आग नियंत्रणात आणली. आगीचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मृतांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेविषयी शोक व्यक्त केला आहे आणि जखमींना लवकर बरं वाटावं अशा सदिच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी 2 लाख रुपयांची तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त करत जखमींना योग्य वैद्यकीय उपचार मिळवून देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. सेवा हा सर्वोच्च धर्म असून हेच प्रत्येकाच्या जीवनाचं मुख्य उद्दिष्ट असलं पाहिजे असं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांची अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांशी द्विपक्षीय चर्चा. मध्य प्रदेश सरकारचा लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार प्रसिद्ध संगीतकार शंतनू मोइत्रा यांना जाहीर. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये 15 पदकांची कमाई करून भारत 13व्या स्थानावर. आणि उत्तर प्रदेशात नोएडा इथं यमुना एक्सप्रेसवेवर एका स्लीपर बसला आग लागल्यानं 9 प्रवाशांचा मृत्यू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

अवधूत गोडबोले यांनी बासरीवर वाजवलेला राग विजय आत्ता आपण ऐकला, त्यांना पखावाची साथ सुहास गवळी यांनी केली. अवधूत गोडबोले यांनी बासरीवर वाजवलेला राग विजय आत्ता आपण ऐकला, त्यांना तबल्याची साथ अमित मिश्रा यांनी केली होती. हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून. कधी एखादा सुगंध मनातली एखादी जुनी आठवण जागी करतो आणि कधी एखादा सूर मनाच्या दारावर अलगद प्रेमाची चाहूल देतो. तुझ्या कळ्या तुझी फुले तुझा सुगंध अंगणी हे गीत आहे श्रोते हो सप्टेंबर महिन्यातलं अजित मालंडकर यांचं. मंदार आपटे यांनी गायलेलं आहे. संगीत दिलं आहे प्रणव

श्रोतेहो, स्वरांजली हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम दर शनिवारी सकाळी 9:30 आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीसह प्रसार भारतीच्या वेब्स ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲपवरही स्वरांजली सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम.